मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 17 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

कारागंदे यांच्या स्वरात परब्रह्म स्थगनापण ऐकलत. गिरबाणवाणी या कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भोपाळी.

आरती अंकलीकर टीकेकर यांनी गायलेली, सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर अरविंद आगाशे यांची रचना गात आहेत देवकी पंडित.

संजय तुरमुरे यांची रचना अमेय दाते यांच्या स्वरात आपण ऐकलीत. प्रभातवंदन या कार्यक्रमात यानंतर गोरखनाथ यांची रचना, स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: समूह स्वराज साने गुरुजी यांची रचना आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेवाचा कृषी वार्ता या कार्यक्रमात उसातील आंतर मशागत याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश रामदार यांचा.
1: ऊस लावल्यापासून कोणत्याही हंगामातला ऊस उगवायला साधारणतः 4 ते 8 आठवडे लागतात. या दरम्यान तणही उगवतं, त्यामुळं पहिलं अंतरमशागतीचं काम म्हणजे उगवलेल्या तणांचं नायनाट करणं. त्यासाठी वापशावर अडसाणीसाठी 3 ते 4, पूर्व हंगामीसाठी 2 ते 3 आणि सुरूसाठी 2 ते 3 खुरपण्याच आपल्याला करावे लागतात. अलीकडे ॲट्रॅझिन, ॲट्राटॉप, 2,4-D यासारखी तणनाशकं हे लागणीनंतर 3 ते 4 दिवसांनी वापशावर फवारली जातात, त्यामुळं तण नियंत्रण चांगलं होऊ शकतं. उगवण पूर्ण झाल्यानंतर

0: पाण्याच्या पाळणीनंतर वापशावर दातेरी अवजारांच्या साहाय्याने मशागत करावी. या मशागतीमुळे तण निघून जातं. पाण्यामुळं जमिनीवर धरलेली खपली मोडते, त्यामुळं हवा खेळती राहते. याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया सुलभ होते. साधारणत 8 ते 10 आठवड्यांनी बाळबांधणी बैलाच्या अवजारांच्या साहाय्याने करावी. फुटवी फुटण्याची अवस्था असल्यानं शिफारशीनुसार नत्राचा हप्ता द्यावा आणि मग बाळबांधणी करावी. मंडळी अडसाणीसाठी 17.5 गुण्या युरिया, पूर्व हंगामीसाठी 15 आणि सुरूसाठी 11 गुण्या सुरक्षित युरिया द्यावा. शिफारशीनुसार आणि आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार माती परीक्षणानुसार विभागून, म्हणजेच बाळबांधणीच्या आधीमधी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी रासायनिक खतांचे डोसेस द्यावेत. अडसालीसाठी युरिया 17.5 गुण्या, सुपर फॉस्फेट 21 गुण्या, तर पोटॅश 5.5 गुण्या द्यावं. पूर्व हंगामी ऊसासाठी युरिया 15.5 गुण्या, सुपर फॉस्फेट 21 गुण्या, पोटॅश 5.5 गुण्या द्यावं. तर सुरू ऊसाच्या हंगामासाठी युरिया 11.5 गुण्या, सुपर फॉस्फेट 14.5 गुण्या, तर पोटॅश 4.5 गुण्या द्यावं. याशिवाय खोडव्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर 11.5 गुण्या युरिया, सुपर फॉस्फेट 14.5 गुण्या आणि पोटॅश 3.5 गुण्या द्यावं. याप्रमाणे काही रासायनिक खतं देखील द्यावीत. लहानपणी खोडकिडा अगर किडीच्या बंदोबस्तासाठी औषध फवारण्या कराव्यात. काणीग्रस्त अगर गवताळ वाढ असणारी ठोंबो उपटून त्यांचा नायनाट करावा. ऊस उगवणीत तुटाळ असल्यास वेळ न घालवता त्या ठिकाणी नवीन बेणं लावावं आणि ते भरून घ्यावं. ऊसाला गरजेनुसार मोजकं असं पाणी मिळेल या दृष्टीने हातदार धरून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक अगर रेनगनने पाणी देणं हे ऊसासाठी खूप उपयुक्त ठरतं. कटपद्धतीऐवजी लांबसरी पद्धत असावी. ऊसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत, म्हणजेच 2 ते 3 कांडी सुटल्यावर मोठी बांधणी, म्हणजेच पक्की बांधणी करावी. ही पक्की बांधणी बैलाच्या अवजारांच्या साहाय्याने केल्यास कमी त्रासाची, कमी खर्चात आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या बांधणीच्या वेळी शिफारशीनुसार खतांचा शेवटचा हप्ता निंबोळी पेंड मिसळून द्यावा. मोठी बांधणी मात्र काळजीपूर्वक योग्य प्रकारे आणि योग्य वेळीच करावी. मोठी बांधणी झाल्यानंतर महिनाभरात उभ्या ऊसातील कमकुवत रोगट आणि अतिदाटीने असलेले ऊसाचे मूळ उपटून काढावेत. त्याशिवाय असे उपटलेले मूळ आणि खालचा वाढलेला पालापाचोळा काढून त्यात सरीत दाबून बसवावा. शक्य झाल्यास त्याच्यावर कंपोस्ट कल्चर टाकावं, म्हणजे पाण्याबरोबर त्यांची कुजण्याची प्रक्रिया होते. मंडळी, अशा प्रकारे ऊसातील अतिमहत्वाची अंतर्मशागतीची कामं आपण वेळेवर आणि योग्य प्रकारे केली तर आपल्याला 100 टनांची वाटचाल करता येणं शक्य आहे.
1: ऊसातील अंतर्मशागत याविषयी महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत कृषी वार्ता या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम

0: मजुरी मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण या वयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंध, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंध, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंध, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्त्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंध, भुजंगासन, धनुरासन हे महत्त्वाचे ठरते. चिंता, दौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासनसुद्धा महत्त्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आरोग्यम जनसंपदा कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात.

0: येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मौसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलं. पुन्हा प्रसारण आज दुपारी 2:10 श्रोते हो, आता 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी सहभाग आहे. योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा ऐकूया योग संजीवनी.

0: नमस्कार. आपला विषय आहे निरोगी फुफ्फुसे आणि हृदयवाहिन्यासंबंधी सहनशक्तीसाठी प्राणायाम. भरकटलेल्या मनाला श्वसन नियंत्रणाद्वारे स्थिर करता येते, कारण श्वास चालला की मन चालते, श्वास थांबला की मनातील विचार थांबतात. एक श्लोक आहे, चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे ज्या वेळेला श्वास चालतो त्यावेळेला मनातील विचार जास्त येऊ लागतात, असा हा श्लोक आहे. आणि म्हणूनच भरकटलेल्या मनाला श्वसन नियंत्रणाद्वारे स्थिर करता येते. योगामधला जो प्रवास आहे शरीराकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्वाकडे हळूहळू वाटचाल करणे आहे.
1: फुफ्फुसाची श्वास म्हणजे हवा धारण करण्याची क्षमता 4 ते 5 लिटर म्हणजे 4000 ते 5000 cc असून देखील आपण मात्र नेहमीच्या श्वसनामध्ये फक्त 500 cc हवा आत घेतो. म्हणजे 500 cc

0: ती मिलीलिटर, त्यातील 150 मिलीलिटर हवा गळा व मान यामध्ये फुकट जाते. प्राण्यांमध्ये मात्र 500 सीसीचे प्रमाण 8 ते 10 पट वाढू शकते.
1: फुफ्फुसामध्ये 50 ते 70 कोटी वायुकोश असतात. सर्वच वायुकोश कार्यरत असतात असे नाही, मात्र प्राणायामामधील श्वसन हे उभ्या कक्षेत असते, म्हणजे व्हर्टिकल ब्रीदिंग होत असल्याने सर्व वायुकोश फुकतात आणि वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार मोठे क्षेत्र उपलब्ध होते.
0: हृदयाची कार्यक्षमता ही वाढते, ती कशी? म्हणजे छाती आणि पोट यामध्ये जे उदरपटल म्हणजे आपण श्वासपटल म्हणतो ते जे आहे ते नेहमी श्वसनामध्ये 1 सेंटीमीटर वर खाली होतं, पण प्राणायामाच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी उभ्या कक्षेत केलेल्या श्वसनामुळे हे उदरपटल 2 ते 3 सेंटीमीटर वर खाली होतं. याचा परिणाम काय होतो? तर याचा परिणाम पटलाच्या वरच्या बाजूला असलेले हृदय आणि खालच्या बाजूला असलेले प्लीहा, यकृत, पोट या इंद्रियाची कार्यक्षमता वाढते.
1: दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन, भस्त्रिका प्राणायाम ह्या सर्वांच्या अभ्यासामुळे वायुकोश कार्यान्वित होतात आणि फुफ्फुसांना व्यायाम होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मनाची शक्ती वाढते. प्राणायामामुळे श्वसन क्षमता म्हणजे व्हायटल कपॅसिटी वाढते. नियमित प्राणायामामुळे चयापचय क्रिया बेसिक मेटॅबॉलिक रेट म्हणजेच BMR कमी होऊन शरीराला कमी ऊर्जा लागते आणि कमी अन्न पाण्यामध्ये आपलं शरीर चालू शकतं. श्वसन गती, नाडीचे ठोके, रक्तदाब हा प्राणायामामुळे कमी होतो आणि त्यामुळे हृदयाला विश्रांती मिळते.
0: भस्त्रिका प्राणायामामुळे प्रतिकार शक्ती वाढते. उदरपटल उद्रस्थित स्नायूंना, फुफ्फुसांना, श्वसन संबंधित स्नायूंना व्यायाम एक प्रकारचा चांगला मिळतो. नियमित आणि उचित अशी प्राणायाम साधना साधकाला स्वास्थ्य संपन्न आणि शांत अशी संतुलित जीवन आपल्याला रोज मिळते हा मोठा फायदा आहे. म्हणून म्हणलेला आहे प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. आणि एका दुसऱ्या एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की प्राणायामात खेचरत्वम, प्राणायामात द्रोग नाशनम, प्राणायामात बोध यक्षक्तिम, प्राणायामात मनोन्मनी आनंदे जायते चित्ते, प्राणायामी सुखी भवेत. अशा रीतीने निरोगी फुफ्फुसे आणि हृदय वाहिन्या यासंबंधी शक्तीसाठी, सहनशक्तीसाठी, उपयोगीसाठी प्राणायाम हा आपल्याला अतिशय उपयोगी आहे.

21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत योग संजीवनी. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. योग संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:55 मिनिटांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 17 जून 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार. मर्यादेपेक्षा जास्त अहंकार माणसाचं महत्व हिरावून घेतो आणि मर्यादेपेक्षा जास्त नम्रता माणसाचा आत्मसन्मान हिरावून घेते. सुविचार आपण ऐकलं.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. सकाळी 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासादिकता. लेखक प्राध्यापक देवकुमार अहिरे. सहभाग आहे दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास दरंडीकर यांचा. सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. जरूर ऐका सकाळी 8:40 आगरकर आणि त्यांची प्रासादिकता. सकाळी 9 वाजता चिंतन हाच चिंतामणी. 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 9:20 क्रीडांगण मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांची मुलाखत, आज मुलाखतीचा चौथा भाग. 9:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:15 सामुदायिक गायन पाठ. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11 वाजता. आज हेमंत कुमार यांच्याविषयी. सकाळी 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण. यामध्ये वनिता मंडळ. 1:05 गीतबहार मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:30 दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 आपण ऐकणार आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55 2 वाजता कृषीवाणी. 2:15 दोपहर समाचार. 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

श्रोत्रियांना जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. एक गाणे ताजेतवाने 7:20 पुनःप्रसारण रात्री 8:00. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आपण ऐकणार आहात गाणी मनातली.

सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 बाबू बारुडे यांनी सहकार्याने गायलेलं भेदिक, 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि नेदरलँड यांच्यातील क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत FM वाहिनी 100.6 MHz तसंच मध्यम लहरी वाहिनीवर न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकणार आहात. 6:35 क्रीडांगण पुनःप्रसारण, 6:55 योग संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 भावधारा समाचार, संध्या 8:45 News@9 9 वाजता, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, रात्री 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्मशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित छोटा गंधर्व यांनी गायलेला राग दुर्गा, 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो

0: आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
3: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृप जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सतारीचे बोल असो
5: की मंजूळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.

श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख

देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह

0: पिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 आहेत. ऐकूया एक गाणी ताजेतवाने.

0: मांडली।
1: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात माझा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय.

0: बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला

0: उपक्रम राबवले जात आहेत याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे
1: तत्कालीन
0: कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
2: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचा हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणू आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारे संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे. 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल तो पुन्हा मग तो टंचाई निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून एल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे एल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु एल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे एल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल तो 1878 साली साजरा गेला. 1878 पहिला एल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला एल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल. तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध होऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यात एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपले अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे तीच जर शोधून काढली तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे

0: मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे एक एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा पीएच किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे, ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठी संधी आहे, याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचा निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करत असं नाही ना, आज जरा देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आयटीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत, मग तो रेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमांनी केले ती अशी ही माध्यम वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिला पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे हे शेतकऱ्याला डाऊनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज
1: हो ना.
0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच असं म्हणलं विचार केला तर या ठिकाणी तेव्हा ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोतेओ, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय, कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय.

विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
2: आजचे पाहुणे. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.
1: सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला संजय हंडे यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत अनुराधा पडवाल यांच्या आवाजात.

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: गाणी मनातले कार्यक्रम आता ऐकूया. रवींद्र साठे, देवकी पंडित आणि सहकारीने गायलेली ही रचना.

देवकी पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आगरकर आणि त्यांची प्रासादिकता हा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे, यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. कॉंगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनांमध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे, असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल, असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MRDC ला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक

0: इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोतेहो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
5: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज

0: जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले आपल्या मुलीचे आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
1: आगरकरांच्या मते शाळेत कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
2: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
0: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
2: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
0: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण बालंतपण व आपत्ती संगोपन ही लचंडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची BA ची LM ची LLB ची परीक्षा द्यावी कशी.
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
0: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
0: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक काला

0: मध्ये सहवास मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
2: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडे धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
0: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
2: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीस 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
0: एकच उपाय आहे, तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
2: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
0: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोक पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
2: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार

0: या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहे. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी? किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी?
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुल बुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं, त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगण सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका

0: टीका आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून.
4: तर ऐका माग,

0: मध्यम लहरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: आपणा सर्वांना देवानं बुद्धी दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्या बुद्धीचा वापर कसा करायचा आहे

ठरवण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला दिलेलं आहे. जीवनविद्या सांगते की भांडवलाच्या बळावर तू काय वाटतील ते कर, चांगलं कर नाहीतर वाईट कर. तुमच्या हातात सर्व आहे हे जर तुम्ही विसरलात तर तुम्ही काहीही करू शकत नाही. पाचव्या दिवशी सटवी येते आणि कपाळावर लिहून जाते आणि त्याप्रमाणे घडतं वगैरे गोष्टींवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका. तुम्ही जसं करणार तसं होणार हे लक्षात ठेवा. जे कराल तेच होईल, तुम्ही जे पेराल तेच उगवेल, तुम्ही जे कराल त्याप्रमाणेच भोगाल. म्हणून करायचं काय आणि काय करायचं नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनविद्या सांगते की देवानं जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याचं आपल्याला प्रथम स्मरण पाहिजे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, देवाजवळ आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. देवानं आपल्याला एवढं काही दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला कधी काही वाटतं का? त्यानं आपल्याला कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान डोळे दिले, नाक कान डोळे तोंड हे सर्व दिलेलं आहे, पण त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. आज आपली अशी परिस्थिती आहे की आपल्याला या शरीराचा म्हणजे देहाचा आठवसुद्धा नाही. आपण डोळ्याने सर्व पाहतो परंतु आपल्याला डोळ्यांचा आठव नाही, कानाने सर्व ऐकतो पण कानाचा आठव नाही, आपण सगळे व्यवहार करतो पण हातापायाचा आपल्याला आठव नाही. देवानं आपल्याला पोट दिलेलं आहे पण पोटाची आठवण आपल्याला कधी होते? पोट दुखतं तेव्हा आपल्याला पोटाची आठवण होते. सांगायचा मुद्दा, आपल्याला आपल्या देहाचा विसर पडलेला आहे आणि देवाचा विसर तर पडलेलाच आहे. देवाचा विसर हा तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. आपण देहाच्या विसरात आणि देवाच्या विसरात आपलं जीवन जगतो आहोत. मग आपल्याला आठवण कशाची आहे? आपल्याला हवं काय आणि नको काय एवढ्याचीच आपल्याला आठवण आहे. हवे काय आणि नको काय या ठिकाणी आपला सगळा आठव, आपलं सगळं स्मरण, सगळं अनुसंधान, आपलं सगळं लक्ष त्या ठिकाणी असतं. मला पाहिजे काय आणि मला काय नको, हवे ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो. यालाच संसार असं म्हणतात. आणि एवढंच आपलं जीवन आहे. यात आपण एवढे गुंतलेले आहोत की आपल्याला देवाकडे पाहायला वेळ नाही, आपल्या शरीराकडे पाहायला आपल्याला वेळ नाही, आपल्या प्रकृतीकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो आणि मग प्रकृतीची विचारपूस करतो, नाहीतर आपल्याला त्याची आठवणसुद्धा नसते. वास्तविक देवानं आपल्याला एवढं भांडवल दिलेलं आहे की त्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे. आपण जन्माला का आलो या प्रश्नाचं उत्तर देताना जीवनविद्या सांगते की या जगाला सुखी करण्यासाठी आपण जन्माला आलो हे एक लक्षात ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. जगाला सुखी करण्यासाठी, लोकांना सुखी करण्यासाठी आपण जन्माला आलो हे जर प्रत्येकानं स्मरणात ठेवलं तर प्रत्येक जण एकमेकांना सुखी करेल. जग म्हणजे जगातील माणसं. जगातील माणसांना सुखी करण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे हे आपण प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. पण आज आपण काय करतो, मी काय करतो आहे, लोकांना दुःख देतो की सुख देतो हे आपण पाहत राहायचं आणि स्वतःला सुधारायचं. यालाच जीवन असं म्हणतात. पण ही गोष्ट लोकांच्या ध्यानात येत नाही.
आपण जन्माला का आलो

0: तो हेच लोकांना माहिती नाही. तू जन्माला का आलास असं कोणाला विचारलं तर म्हणतात आई वडिलांनी जन्माला घातलं म्हणून जन्माला आलो, म्हणे मरेपर्यंत जगणं हा आपला धर्म आहे आणि तो मला पाळला पाहिजे, एक एक दिवस ढकलण्याशिवाय मला काही गती नाही. जीवनविद्या सांगते की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट हा युनिव्हर्सल लॉ आहे. या लॉप्रमाणं मी जन्माला आलो हा इफेक्ट आहे. याला कारण काय? देवानं मला जन्माला का घातलं? जीवनविद्या सांगते की या जगाला सुखी करण्यासाठी, इतरांना सुखी करण्यासाठी देवानं आपल्याला जन्माला घातलेलं आहे. हे एवढं जरी आपण स्मरणात ठेवलं तरी आपल्या जीवनामध्ये क्रांती होईल. एका हॉलमध्ये माझं प्रवचन होतं. त्या हॉलमध्ये एक माणूस आलेला होता. मी विनोद जरी केला तरी तो हसत नव्हता. हे मी का सांगतो आहे की काही माणसं ही अशी असतात की तुम्ही त्यांच्या जवळ बघून स्मितहास्य जरी केलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर काही बदल होत नाही. या जगामध्ये हसणं आणि हसवणं या दोन्ही गोष्टी महान आहेत. हल्ली बघा, ठिकठिकाणी लाफ्टर क्लब निघालेले आहेत. तुम्ही तिथं जा असं मी म्हणत नाही आणि जाऊ नका असंही मी म्हणत नाही. तुम्ही हसावं हा त्या लाफ्टर क्लबचा हेतू आहे. हसायला शिकवणं हा त्यांचा हेतू आहे आणि तो चांगला आहे. सांगायचा मुद्दा, हसणं आणि हसवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या संसारामध्ये कमी जास्त हे होतच असतं, चांगलं वाईट असतंच. समुद्रात किंवा सागरात लाटा येतच असतात तशा संसारातही लाटा येतच असतात. जीवनाला भवसागर असं म्हटलेलं आहे. या भवसागरात लाटा येतात आणि जातात, कमी जास्त होतच असतात. कमी जास्त होणार हे गृहीत धरून त्याला तोंड देणं आणि त्यातून मार्ग काढणं हे महत्त्वाचं आहे. पण लोक काय करतात? रडत बसतात. लोक काय करतात की जे कोणी गेले त्याच्याबद्दल रडत बसतात, पण जे आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नसतं, त्यांचं त्यांना स्मरण नसतं. जे आहे त्याचा लोक विचार करत नाहीत आणि जे नाही त्याचा मात्र ते अधिक विचार करतात. मी हे का सांगतो आहे की आपल्याजवळ काय आहे याचा माणूस विचार करत नाही आणि आपल्याजवळ काय नाही याचा मात्र तो विचार करतो. परिणामी माणूस नेहमी दुःखात राहतो. काही बायका बघा, शेजाऱ्यांकडे किंवा त्यांच्या एखाद्या मैत्रिणीकडे पाटल्या असल्या की त्या नवऱ्याच्या मागे लागतात. पाटल्या काय, तोडे काय, डबल गोट काय, बाजूबंद काय. शेजाऱ्यांकडे किंवा मैत्रिणीकडे आहे ना, मग त्यासाठी ती म्हणते तुम्ही वाटेल ते करा पण मला ते दागिने आणून द्या. यावर हे नवरे काय करतात? ते पैसे खातात, भ्रष्टाचार करतात, वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवतात. त्याला कारण त्यांच्या बायका असतात. या बायकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुमचा नवरा हाच तुमच्यासाठी दागिना आहे. नवरा हाच अलंकार आहे, त्यापेक्षा दागिना अलंकार कुठे शोधू नका. नवऱ्याच्या मागे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे ही भुणभुण लावू नका. लक्षात घ्या की तुमच्या या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना वाईट मार्गाने जावं लागतं, भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्यांना जावं लागतं. बायकांकडे हे शहाणपण हवं, अर्थात बायकांकडे जसं शहाणपण हवं तसं शहाणपण पुरुषांकडेही हवं. त्यांनी सुद्धा बायका हे असलं जे काही करायला सांगतात ते का बरं ऐकावं? सांगायचा मुद्दा, शेवटी आपल्याकडे शहाणपण हवं. शहाणपणाला पर्याय नाही हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध. शुद्धता की पहचान गोकुळ दूध.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:15 होत आहेत. सैनिके पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही

0: व शिकवण्याचा आमचा ध्यास।
1: अरे वा,
0: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
1: अगदी अगदी बरोबर आहे।
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो। म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
1: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त, या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13।
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। सकाळचे 9:20 झाले आहेत। ऐकूया क्रीडांगण।

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागील 3 भागांपासून आपण ॲथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा 4th अंतिम भाग प्रसारित करीत आहोत.
1: आता खेळाडूमध्ये विनिंग स्पिरिट, जिंकण्याची वृत्ती जी आहे ती तयार करण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता?
2: हे त्याला स्पोर्ट्समध्ये सुपर कंपोजिशन टेस्ट म्हणतात.
1: बर.
2: आणि ते येण्यासाठी आणि किंवा त्यावेळेला ते हे करण्यासाठी त्याला मेंटली बुस्टिंग म्हणून मी त्याचा सराव ज्यावेळेला घेत असतो. कॉम्पिटिशन 1-15 दिवस आधी राहिलं किंवा 8 दिवस राहिलं, सराव घेत असताना आता तुझा परफॉर्मन्स बेस्ट आला बघ, ही ॲक्शन पाहिजे होती ती आलेली आहे, तू आता चांगला परफॉर्मन्स करणार, त्याची सायकॉलॉजी पूर्ण अप करून ठेवलं जातं. आणि स्पर्धेच्या आधी ज्यावेळेला स्पर्धा खेळायचा तेव्हा मी स्वतः त्याच्याबरोबर मी जातो आणि त्याच्यावर त्याची मेंटॅलिटी, त्याचं आदल्या दिवशीचं राहणं खाणं, ते बघून त्याला शांत झोप लागली की नाही
1: हे
2: बघून त्याला मैदानावर उतरून त्याच्याकडून तो परफॉर्मन्स घेतलं जातं. आणि टॉपचा परफॉर्मन्स आल्यानंतर देखील माझा खेळाडू तिथे किती शांत आहे हे पाहिलं जात.
1: बर.
2: आणि तो जसं सचिन तेंडुलकर तुम्ही बऱ्याच वेळाला बघा, शतक मारल्यानंतर त्याची एक मेंटॅलिटी तुम्ही आजही त्याचे क्लिप्स बघत असताना बघा, शतक मारल्यानंतर तो कधीही विचलित होत नाही.
1: हो.
2: तो आतल्या आत हा ठीक आहे पुढे जायचं आहे, म्हणजे हे जे आहे हे फार महत्वाचं आहे. कारण मी आता क्रिकेटच्या खेळाडूंचंच मी जास्त का उदाहरण देतोय, कारण आपण क्रिकेटच जास्त पाहतोय.
1: खरंच आहे.
2: आणि हे इतर खेळ देखील तुम्ही दाखवले जास्त
1: हो.
2: तर निश्चितच होणार. आता प्रो कबड्डी सुरू होईल.
1: हो.
2: प्रो कबड्डी खेळत असताना तुम्ही पाहिलं असेल त्याची मेंटॅलिटी, हे क्रिकेट तर फार वेळ आहे. प्रो कबड्डीमध्ये तो जो कबड्डीचा कॅप्टन असतो किंवा

0: तो एंट्री टाकणार असतो त्याचे मेंटली फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंज होत असते. हे प्रत्येक खेळ तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळी निश्चितच हे टॅक्टिक्स आणि हे असणारच.
1: बरोबर बरोबर. सर, सरकारी योजना असतात खेळाडूंना प्रगती करण्यासाठी किंवा त्यांना लाभ मिळावा म्हणून, शिष्यवृत्तीच्या योजना असतात, तर अशा काही योजनांचा खेळाडूंना लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न करता येईल का?
0: तच करता येईल. खेळासाठी शासनानं भरपूर योजना केलेल्या आहेत. आज 5% आरक्षण आहे खेळाडूसाठी कोणत्याही खेळात, म्हणजे निवडक खेळ आहेत माझ्या मते जवळजवळ 55-60 खेळ आहेत, त्याच्यात राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतर तुम्हाला शासनानं 5% आरक्षण त्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. फक्त तेच न घेता तुम्हाला राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी देखील सरकारी योजना भरपूर आहेत, म्हणजे ते देखील तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज तुम्ही सांगतोय तुम्ही मैदानासाठी करा. आज क्रीडांगण योजना म्हणतात, क्रीडांगणाला कंपाऊंड, इमारत बांधायला पैसे, त्यातल्या साहित्याला पैसे, पण प्रत्यक्षात जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी काही करत नाही आहेत. हे मी त्यावेळेस सांगितलं आणि ते त्यावेळेला त्यांनी मान्य केलं होतं, परंतु अजूनही झालेलं नाही. हे होणं गरजेचं आहे. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली गेले 40 वर्ष आम्ही ओरडतो, आम्हाला मैदान चांगलं करून द्या. असं होतं आणि काही ना काहीतरी ते त्याच्यावर विघ्न येतं आणि ते होत नाही आहे. मध्येतरी काही एका व्यक्तींनी ते पूर्ण हायजॅकच करायचा प्रयत्न केला.
1: बर,
0: म्हणजे असे जे खेळ सोडून असे काही जे व्यक्ती असतात त्या खेळापासून त्यांना लांब ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सरकारनं जे जातीवंत खेळ आहेत, खेळाडू आहेत, संस्था आहेत, त्यांना शोधून काढून त्यांना मदत करणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे शासनाचं एक फार मोठं काम आहे. आज शासनाकडं भरपूर योजना आहेत, परंतु ते पूर्ण तळागाळापर्यंत कधीच आलेले नाही आहेत. आज चंद्रपूर हा मागासलेला जिल्हा म्हणतोय, पण तिथं 4 सिंथेटिक ट्रॅक आहेत. पुण्यामध्ये जवळजवळ 6-7 सिंथेटिक ट्रॅक आहेत. कोल्हापूरला एक आहे, सातारला व्हायला लागलेलं आहे. पण सांगली आज मैदानी खेळामध्ये पुणे मुंबईनंतर सांगलीचा नंबर लागतो. आत्ताच नाही, कैलासवासी राजा स्वामी सर होते तेव्हापासून सांगलीचा नंबर आहे. पण सांगलीला आज सिंथेटिकचं मैदान नाही आहे. हे एक अतिशय खेदाची, दुःखाची गोष्ट आहे. आणि त्याचा आम्ही बरेच पाठलाग करतोय. आज मी परवाच क्रीडाधिकाऱ्यांना भेटलो, म्हटलं आत्ता जर नाही झालं तर मी निश्चितच मी आता उपोषणला बसायची वेळ आलेली आहे, असं मी त्यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि ती वेळ येऊन देऊ नये शासनानं असं मी म्हणतोय. आणि आज शासनाच्या एवढ्या योजना आहेत आणि त्या प्रत्यक्षात राबवाव्यात एवढीच माझी विनंती आहे. आणि फक्त 5% आरक्षण मिळाल्यानंतर काही जे खेळाडू किंवा खेळ 5% आरक्षणासाठीच खेळतात ते न करता त्याच्यातलं पूर्ण टॅलेंट नॅशनल लेवल, इंटरनॅशनल असावं, तिथंपर्यंत खेळून द्यायचं, त्याला मुभा द्यावी, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो शासनाला. आणि ज्यांनी 5% लागून ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनी आपण कशामुळं रोजीरोटी झालेले, आपलं चरित्रच आलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी पण योगदान येणं तेवढंच हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या खेळासाठी त्यांनी त्या ग्राउंडवर उतरून मैदानावर जाऊन लहान मुलांना शिकवणं, मैदानावर मुलं आणणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे. हे फार महत्त्वाचं आहे, ते कमी लोक करतात. 5-10% देखील करत नाहीत. आज छत्रपती पुरस्कार विजेते, आज तुम्ही माझे पुरस्कार वाचलं, पण ते पुरस्कार मी कधीही त्यांना सांगितलेलं नाही आहे, अर्ज करून मी घेतलेले नाही आहेत. आणि मला माझे जवळ 9-10 पुरस्कार विजेते झाले छत्रपती पुरस्कार, पण मी अर्ज केलेले नाही. आणि मला ते पुरस्काराशी मतलब नाही आहे, मला माझं खेळाची सेवा करायची आहे, मैदानाची सेवा करायची.
1: बरोबर. आपल्या देशात ॲथलेटिक्सचं भविष्य काय आहे, कसं आहे, तुम्हाला काय दिसतंय?
0: हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशात ॲथलेटिक्समध्येच आपण टॉपला निश्चित जाणार. का? केनियनमध्ये जेवायला मिळत नाही तरी देखील केनियन ॲथलीट आज जगामध्ये राज्य गाजवतात लाँग डिस्टन्समध्ये. तसं आपण आपल्याकडं सांगली असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, साताराचा जो मान खटावचा भाग, सोलापूरमधला मंगळवेढा त्या साईडचा मान, सांगलीचा जत, आठपाडी हा भागातला माग, इथले जे लाँग डिस्टन्स आहेत आज टॉपचे आहेत. आज ललिता बाबर असेल, परत कविता राऊत असेल, हे सगळे लाँग डिस्टन्सचे राष्ट्रीय लेवलला गेलेले आहेत. ते सगळे हे ग्रामीण भागातले, दुष्काळी भागातले आहेत. आणि आपला भारत देश ह्या याच्यातूनच टॉपवर जाणार आहे.

0: निश्चितच. आणि त्याच्यात आपल्याकडं कमतरता नाही आहे, खेळाडूंची कमतरता मुळीच नाही आहे. फक्त त्याच्यातील ह्या ज्या गोष्टी आज आपण चर्चेतून आल्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं सगळ्यांनी तर निश्चित चांगले दिवस येतील.
1: बरोबर. एखाद्या खेळाडूला समजा त्याच्या खेळातलं करिअर आता संपत आलंय किंवा त्याला थांबायचंय आणि प्रशिक्षक म्हणून त्याला त्याचं करिअर सुरू करायचंय, तर तुम्ही काय सांगाल?
0: हा, हे फार महत्वाचं आहे. मी तरी म्हणतो ज्यांनी नॅशनल खेळलेले आहेत, NIS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, ह्याच्यामध्ये कमीत कमी ज्युनियर 3 वेळा किंवा ज्युनियरला प्लेस किंवा ऑल इंडिया इंटरवर्शी खेळलेल्यांना NIS प्रवेश मिळतो. 1 वर्षाचा कोर्स आहे, ते करावं. ते केल्यानंतर आपल्यात परिपक्वता येते शिकवण्यात, आणि त्यांनी ते शिकवावं. तुम्ही पुढं तुमचं जर जीवनचरितार्थ म्हणून जरी तुम्ही नोकरी केली तरी चालेल, किंवा मैदानावर जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ जाऊन त्याच्यातून मी फी घेत नाही म्हणून दुसऱ्यांनी घेऊ नये असं नाही आहे. ठराविक पालकांच्या इच्छेनुसार तुम्ही फी घेऊन शिकवा, त्यात काहीच गैर नाहीये, पण चांगलं शिकवा आणि मुलं घडवा, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन.
1: चालेल. सर, लंगडी हा सुद्धा मैदानी खेळ आहे आणि त्याला सुद्धा आता खूप लोकप्रियता

0: तर जर जीवनचरितार्थ म्हणून जरी तुम्ही नोकरी केली तरी चालेल, किंवा मैदानावर जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ जाऊन त्याच्यातून मी फी घेत नाही म्हणून दुसऱ्याने घेऊन या असं नाही आहे. ठराविक पालकांच्या इच्छेनुसार तुम्ही फी घेऊन शिकवा, त्यात काहीच गैर नाही आहे, पण चांगलं शिकवा आणि मुलं घडवा, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन.
1: चालेल सर. लंगडी हा सुद्धा मैदानी खेळ आहे आणि त्याला सुद्धा आता खूप लोकप्रियता मिळत आहे. लंगडी मुळात एका पायानं घातली जाते, पण मध्यंतरी अशीही चर्चा चालू होती किंवा असे विचारसरणी पण चालू आहे की दोन्ही पायांनी सुद्धा लंगडी घालण्याचा एक नवीन प्रयोग केला जाऊ पाहत आहे. आपलं मत काय याविषयी?
0: कोणताही खेळ असेल त्याच्यात बरेचसे प्रयोग होत आहेत, होणार, म्हणजे डेव्हलपमेंट होणार निश्चित झाले पाहिजे, त्यात चुकीचं नाही. पण लंगडी हा खेळ चांगलाच आहे, जसं दोरी उड्या त्याला कोण बघत नव्हतं ते चांगलाच आहे. त्यानंतर आपला आट्यापाट्या खेळ म्हणजे सुरपाट्या, ते देखील पाहिलं जात नव्हतं, कबड्डीकडे पाहिलं जात नव्हतं, खो खोकडं आज ते आंतरराष्ट्रीय लेवलला खेळले जातात, त्याच्यात डेव्हलपमेंट होणार हे चांगलंच आहे. जसं क्रिकेटमध्ये पहिला फक्त 5 दिवसाची टेस्ट होते, नंतर वन डे आलं, वनडेतून आता T20 आलं, आणि त्याच्यानंतर आता 6 साईड असं काय ते चालू आहे. म्हणजे असं खेळात डेव्हलपमेंट होणार, त्यानुसार खेळलं पाहिजे आणि त्याच्यानुसार जे आवडतं तो खेळ त्यांनी खेळणं गरजेचं आहे.
1: नव्याचा स्वीकार करणं
0: गरजेचं आहे.
1: इचलकरंजीमध्ये खो खो या खेळाचं खूप मोठं प्रस्थ आहे, वर्चस्व आहे. एकाच शहरातील जवळजवळ 3000 खेळाडू सुद्धा प्रभावी ठरलेले आहेत, चांगले दिग्गज म्हणून नावाजलेले आहेत. याचं कारण काय, आपण काय सांगाल?
0: हा फार मुद्दा तुम्ही उत्तम काढला, कारण मी स्वतः पूर्वीचा खेळाडू असल्यामुळं मी इचलकरंजीचा अभ्यास केला. इचलकरंजी खेळाला एक राजाश्रय मिळाल्यामुळं ते त्यांना त्या इचलकरंजी खेळाचा विकास झाला. इचलकरंजीला स्पेशल डायरेक्ट राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळता येतं, राज्य पातळीपर्यंत खेळता येतं, आणि त्यामुळं इचलकरंजीचे 2-2 संघ त्या त्या ठिकाणी जातात, त्यामुळं त्यांना ती एक पर्वणीचा आहे आणि संधी आहे, आणि त्यामुळं ते शक्य झालेलं आहे. आणि तिथल्या लोकांनी त्या खेळासाठी एवढं योगदान केलेलं आहे आणि तिथले जे लोक आहेत, खो खो आहे म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीची तमा न करता जेवढे मागतील त्या पद्धतीने निधी देतात आणि त्या ठिकाणी ते होतं. आणि इचलकरंजीच्या स्पर्धा म्हटल्या खो खोचे की लोक उत्साहानं बघायला जायला प्रयत्न करतात, खेळायचं राहून दे बघायला जायला, कारण तिथं अप्रतिम खेळ होतो आणि तिथले खेळाडू अप्रतिम आहेत आणि तिथले जे खो खोमध्ये काम करणारे लोक आहेत ते अप्रतिम मनापासून करतात, हे महत्वाचं.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण वेगवेगळ्या मैदानी खेळांचं प्रशिक्षण केलेलं आहे, खेळाडू सुद्धा घडवलेले आहेत, तुमचा स्वतःचा आवडता कुठला मैदानी खेळ आहे?
0: मैदानी खेळात 24 खेळ प्रकार आहेत.
1: हा,
0: 24 मधले मी कोणत्याही एका खेळाला म्हणणार नाही, 24 ही 24 खेळ मला आवडतात. आणि त्यात विशेष करून मी चॅलेंज स्वीकारलं होतं 1987 ला, कारण हायजम्प मध्ये मुंबई पुणेवाले फार डॉमिनेटिंग करायचे, आमच्याकडे मॅट नव्हतं, तर माझ्याकडे मी चॅलेंज स्वीकारून सगळ्या एसटी महामंडळातून मी ते स्पंज गोळा करून ते पोत्यात घालून मी हायजम्पचं पीट केलं आणि त्याच्यातून मी उंच उडीचा फॉस्बरी फ्लॉपचा खेळाडू केला. पहिल्यांदा मंदार मोकाशी, शेरली मिनेंजेस असे बरेच खेळाडू केले आणि पुण्यामध्ये स्पर्धा असताना यांच्याकडे मॅट नाही आणि फॉस्बरी कसे मारतात, मग नंतर त्यांना कळालं की आम्ही स्पंज करतोय. त्यावेळेला माझ्याकडे डायरेक्टर आपले शंकरबापूंचे मित्र होते मनोहर फडतरे साहेब, हां, ते स्पर्धेला व्हिजिट दिले आमच्या ग्राउंडला आणि त्यांनी 1 महिन्याच्यात आम्हाला हायजम्पचं मॅट उपलब्ध करून दिलं शासनाकडून. ते 90-91 पासून आज अखेर तो आम्ही मॅट करतोय, त्याच्यावर हजारो हायजम्पर घडवले मी. आजही छान आहे, 2 वेळा महापुरात बुडल्यानंतर ते व्यवस्थित वाळवून त्याच्यावर ताटपत्रीचं लेअर करून आजही वापरतोय आम्ही.
1: बर. तर श्रोते हो, आज सिद्राम पाटील सर म्हणजेच SL पाटील सर यांच्याशी गप्पा मारताना असं जाणवलं की एक खेळाडू केवळ मैदानावर तयार होत नाही तर तो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांनी शिकवलेल्या शिस्तीनं घडत असतो. शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक कणखरता आणि योग्य आहार सुद्धा किती महत्वाचा आहे हे सुद्धा सरांनी त्यांच्या खेळाडूंना शिकवलेलं आहे. म्हणूनच आज हजारो खेळाडू त्यांनी खूप मोठ्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घडवलेले आहेत. सर, आज आपण आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आला आणि क्रीडांगण या कार्यक्रमासाठी आम्हाला अमूल्य वेळ दिला, मार्गदर्शन केलं आणि अनेक युवक युवतींना आपल्यामुळे प्रेरणा जरूर मिळणार आहे. आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद सर.
0: आकाशवाणी सांगलीने मला इथं बोलवून त्या मैदानी खेळाचा जो सन्मान केला, हा उपक्रम करून दिला युवक

0: आणि युवतींना आणि पालकांना हे फार महत्वाचं आहे आणि मैदानी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यास आम्हाला हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद.
1: ॲथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. श्रोतेहो, NIS अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स इथून प्रशिक्षण घेऊन एस एल पाटील सर मैदानी खेळाचे प्रशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे आपलं काम करतायत हे आपण बघितलं. युवा पिढीनं मैदानावर यावं, नियमित सराव आणि योग्य आहार घेऊन उत्तम असा परफॉर्मन्स द्यावा, उत्कृष्ट असे खेळाडू घडावेत आणि आपल्या देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावं यासाठी ते अत्यंत तळमळीनं काम करतायत. ही मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येकाला मैदानी खेळाचं महत्व हे पुन्हा एकदा पटलं असणार अशी आशा करते आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा। कार्यक्रमात सुरुवातीला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत मधुवंती भिडे यांच्या स्वरात।

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा, वा दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

आजचे पाहुणे श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आजचे पाहुणे।

0: अनगाड हमसे यांच्या आवाजात विनय राजवाडे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अमृता सुभाष आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावधारा या कार्यक्रमात शेवटी माधुरी आशिरगडे यांनी संगीतबद्ध केलेलं नाग देशपांडे यांचं गीत. स्वर आहे विभावरी आपटे यांचा.

विभावरे आपट्याने गायलेलं नागदेश पांडे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: हा खेळ सावल्यांचा चित्रपटासाठी हेमंत कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटातलं होतं.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: कार्यक्रमात शेवटी नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटासाठी गात आहेत रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पडवाल आणि शैलेंद्र सिंग. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे.

0: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 10:15 झालेत. ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: मुलांनो, आपण आज एक मराठी गीत शिकणार आहोत जे लिहिलंय प्र अ पुराणिक यांनी आणि स्वरबद्ध केलंय संजय हांडे यांनी. हे गाणं मुलांनो आपल्या देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांचं आहे. ते म्हणतात, मी कोण आहे? तर माझं नाव सैनिक आहे. माझी जात, माझा पंथ, माझा धर्म सर्व सर्व एकच आहे, तो म्हणजे सैनिक. तर असे हे वीर जवान जे या मातीचे सुपुत्र म्हणून गौरवले जातात त्यांचं हे गाणं आहे. मुलांनो आता आपण हे गाणं आधी लिहून घेऊया. चला.
2: भारत भूसे,
3: भारत भूसे,
2: सुपुत्र आम्ही,
3: सुपुत्र आम्ही,
2: एकच
3: एकच
2: आमुची,
3: आमुची
2: जात
3: जात,
2: सैनिक आमुचे,
3: सैनिक आमुचे,
2: नाव असे हो,
3: नाव असे हो,
2: सैनिक
3: सैनिक
2: आमुची
3: आमुची
2: जात
3: जात.
1: हे झालं ध्रुपद. आता कडवी लिहून घेऊया.
2: नसे धर्म,
3: नसे धर्म,
2: अन
3: अन
2: पंथ न सेवा,
3: पंथ न सेवा,
2: एकच
3: एकच
2: आमुचा
3: आमुचा
2: ध्यास
3: ध्यास,
2: रक्षण
3: रक्षण
2: आमुचे
3: आमुचे
2: ध्येय असे हो,
3: ध्येय असे हो,
2: सैनिक
3: सैनिक
2: आमुची
3: आमुची
2: जात
3: जात.
1: हे झालं पहिलं कडवं. आता दुसरं कडवं.
2: विभिन्न भाषी,
3: विभिन्न भाषी,
2: असून आम्ही,
3: असून आम्ही,
2: एकच
3: एकच
2: आमुची
3: आमुची
2: आस
3: आस,
2: विजय
3: विजय
2: आमुचे
3: आमुचे,
2: लक्ष
3: लक्ष
2: असे हो
3: असे हो,
2: सैनिक
3: सैनिक
2: आमुची
3: आमुची
2: जात
3: जात.
1: वा, दुसरं कडवं पण झालं आणि आता शेवटचं कडवं, तिसरं कडवं.
2: तमान आम्हा,
3: तमान आम्हा,
2: ऋतुचक्राची
3: ऋतुचक्राची,
2: गस्त
3: गस्त
2: आमुची
3: आमुची
2: खास
3: खास,
2: प्राणाहुनी
3: प्राणाहुनी,
2: प्रिय
3: प्रिय,
2: देश

0: देश
1: आमुचा
0: आमुचा
1: सैनिक
0: सैनिक
1: आमुची
0: आमुची
1: जात
0: जात।
2: आता संजय हंडे तुम्हाला या गाण्याची चाल शिकवतायत, तुम्ही नीट लक्ष द्या आणि गाणं शिकून घ्या।

आता दुसरं कडवं आपण परत म्हणूया. मी म्हणतो, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. चला.

गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. सिनेसंगीत म्हटलं की आपल्यापैकी अनेकांचा अतिशय आवडीचा हा विषय. हिंदी चित्रपटातील जुन्या काळातील अनेक गाणी ऐकताना आपण त्या काळात जातो. आपल्या सुमधूर आवाजानं आणि संगीतानं विविध गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्यापर्यंत पोहोचलेले एक महान कलाकार म्हणजे हेमंत कुमार. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया आणि ऐकूया त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही सुंदरशी गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोते हो, वाराणसी सारख्या पवित्र स्थळी 1920 साली हेमंतकुमार मुखोपाध्याय यांचा जन्म झाला. 1944 ते 1989 हा त्यांच्या गाण्यासाठीच्या प्रवासाचा कालखंड. कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसलेले हेमंतकुमार हे बालपणापासून खेड्यात वाढले. तिथली नाटकं पाहत होते आणि तिथल्या मातीतलं संगीत म्हणजे लोकसंगीत ऐकतच मोठे झाले.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: 1935 आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परीक्षा त्यांनी दिली आणि आकाशवाणी पात्र गायक कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली. गायनाबरोबरच साहित्य क्षेत्राचीही त्यांना आवड होती. पहिलं गाणं आणि पहिली लघुकथा प्रसिद्ध झाली 1937. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्णवेळ संगीतकार म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.

0: मोठा बडा।
1: सुरुवातीच्या काळात बंगाली चित्रपटासाठी आणि नंतर हिंदी चित्रपटांसाठी हेमंत कुमार यांनी पार्श्वगायन केलं। 1954 साली प्रदर्शित झालेल्या नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं हेमंत कुमार यांनी। त्यातली सगळीच गाणी अतिशय लोकप्रिय झाली। त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार हेमंत कुमार यांना लाभला।

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आजच्या कार्यक्रमात हेमंत कुमार यांच्याविषयी मी आपल्याशी बोलत आहे। गायन क्षेत्र हे सभ्य लोकांचं काम नाही असा ग्रह असलेल्या काळात वाढलेल्या हेमंत कुमार यांनी या संगीताच्या क्षेत्रामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। शास्त्रीय संगीताची तालीम त्यांना मिळाली नाही, तरी पण उस्ताद फय्याज खान यांचे शागिर्द असणारे पंचू गोपाल बोस आणि फणी बॅनर्जी यांचं मार्गदर्शन मात्र हेमंत कुमार यांना लाभलं।

0: आजचे पाहुणे। श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती। आजचे पाहुणे।
1: रवींद्र संगीताचा प्रभाव हेमंत कुमार यांच्यावर होता। त्याची त्यांना आवड होती म्हणूनच 1949 रवींद्र संगीताची एक ध्वनिमुद्रिका काढली होती। त्या काळात पहिल्या गाण्याचं मानधन ₹20 त्यांना मिळालं होतं, ज्यातून त्यांनी स्वतःसाठी हार्मोनियम खरेदी केली होती।

एक प्रकारचा हळवेपणा हेमंत कुमार यांच्या गायनात आणि संगीतात दिसतो. 20 साल बाद कोहरा खामोशी हे चित्रपट त्यांच्या निर्मिती संस्थेनं म्हणजे गीतांजली या निर्मिती संस्थेनं निर्माण केले, जे अतिशय लोकप्रिय झाले त्यातल्या गाण्यांसकट. या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून देखील हेमंत कुमार यांनी काम केलं.

आपल्या कारकिर्दीत जवळपास 62 चित्रपटांसाठी हेमंत कुमार यांनी गायन केलं. 7 हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आणि ध्वनिमुद्रित केलेल्या गाण्यांची संख्या 1500 वर आहे. आपल्या या सांगीतिक प्रवासात अनेक मानसन्मान त्यांना लाभले, ज्यामध्ये फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, उत्कृष्ट पार्श्व गायन पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रवींद्र भारती विश्वविद्यालयाची डिलीट पदवी असे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. नागिन चित्रपटासाठी क्ले व्हायोलिनचा वापर त्यांनी केला आणि हे वाद्य कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील कल्याणजी यांनी वाजवलं.

0: मयूर देवल यांचं गीत ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात आपण ऐकलं.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: भावभरा कार्यक्रमात यानंतर मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं डॉक्टर राहुल देशपांडे यांचं गीत. आवाज आहे शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंत.
2: तर दर बुधवारी

0: दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मेखला खडीकर यांनी गायलेलं, मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं, डॉक्टर राहुल देशपांडे यांचं गीत.

मेखला खडीकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

आज या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यान संगीत आणि चक्र संगीत उपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादर करणे आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव द्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरं आहे.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होत आहे.
0: खरंय, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच गाणं, जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र

0: काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला नक्कीच. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
0: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होत.
1: पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा. चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र. असंच वरती हृदयावर अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्ध चक्र. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र. आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा.
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाहीये, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत, या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतो काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आत्ता म्हणलं, श्वास हा गुरु.

0: तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा, तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाहीयेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्यात. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसा तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी हे चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचं समय चक्र आहे. की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकून, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्टान चक्रासाठी वृंदावनी सारंग का, तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा.
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादी स्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकल पेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा. प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हणलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाही आहे. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता, मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सामादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करू, तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाज चक्र, कि जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाज चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. अज्ञाचक्राचं बॅलन्स असेल किंवा आपल्याला अज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला अज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलत तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलत आणि बंद होतं, तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील

0: प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. ही खूप छान पद्धती आहे पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
0: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसली, किंवा अलीकडचा शब्द किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात. तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लयीकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
0: बरोबर बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
0: हो खरंय. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही.
1: तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत, नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं तर बैठक ही मानसिक पाहिजे, म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
0: हो खरं.
1: म्हणजे काय तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते, तर संगीत म्हणजे कुठलं तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकू येत असे, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं आणि थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया, कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात आणि चार स्वर ऐकूयात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तो तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो, ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
0: बरोबर.
1: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे आहेत, डोळे इथे आहेत, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो का?
0: नाही.
1: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
0: हो
1: मग ही किती अवघड गोष्ट
0: आहे.
1: तर हे मन एकाग्र

0: सत्नीयतेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तस आता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर, तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये.
1: हा
0: आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे. आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ट्ज नासानी सांगितले, तर हर्ट जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसलीये आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधनही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन

होऊन करत असतात अभ्यास इथले विद्यार्थी. तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याच त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य व्हायला हवं, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे.

0: त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य व्हायला हवं, त्यामुळे अनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युली खरं तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिएक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो, हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्र साधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीये की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडतायत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्र साधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन, तर मनाचं कच्चीकरण मग ते सगळ्या बाजूने. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होत.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीच उपचार पद्धती ही आहे. मग लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, कारण ते इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते. मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच, म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मग अशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक याच्यात हा स्वर ऐकू येतोय का किंवा हे काय वाजतंय आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे

0: नीच चालू नाही आहे, निष्क्रिय आहे, ही परावाणी आहे.
1: हो,
0: जिथे पश्चंती आहे काहीतरी दिसत आहे, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं, चांगलं असू दे वाईट असू दे.
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे म्हणणं आहे. पण मग इथे आपली ती सद्सद्विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल.
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं. पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहे त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्र थेरपीने शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते, किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरंय.
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे, पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे सहा दिवस आहे आणि सातव्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवत. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
1: बरोबर.
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये

0: या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
1: बरोबर.
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण अशा दोन्ही गोष्टी म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे.
0: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल, कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते, म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल.
0: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे याने काय होतं तर विसंवाद वाढायला लागतं.
1: बरोबर.
0: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मगाशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्याने सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात. त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाही आहे. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकले तर खूप चांगला उपयोग होईल.
1: खरं. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण

0: आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
1: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाचक्र आपल्याला साथ देत. आपण मग एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला निर्णय असेल तो कि मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिला
0: जातो, थोडासा विचार करतो.
1: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काही नाही चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही मागलं तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचाय, मला विचारलंय माझं सांगून झालंय पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
0: खरं
1: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
0: खरंय म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं ना ऐकणं तिच्या हातात आहे, तिच्या काय म्हणतात तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
1: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक शारीरिक मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक सामाजिक सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तोटीपोटाचे ते स्वादिष्ठांचक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल कारण तुमची स्थिरता आली.
0: बरोबर.
1: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो म्हणजे आपल्या भरगड्यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीज मंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचंय असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय कारण मला स्थिरता आली आहे, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झाली आहे म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे नवनिर्मितीमुळे आत्मविश्वासामुळे आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
0: आहे.
1: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
0: बरोबर.
1: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन बुवायांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे,
0: विवेक आपला जागृत
1: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस असं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजा भाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं आणि

0: तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतं.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा.
1: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
1: बरोबर.
0: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला, स्थिरता राहू दे. कारण काय, त्या निमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधना ही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो, आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो. आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग आहे. आणि फार मोठं त्याच्यात काही साधन लागतं आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या ह्या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगताना आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगताना त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार कार्यक्रम. अष्टविनायक या सिनेमातली ही दोन गाणी सुरुवातीची.

खडकात केल शोध काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिंग हत्ती लई मोठ दगडात भव्यम कवट

महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या

0: कॉम्प्लेक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे मंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका ब्राझील चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस द्राक्ष डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा

छापा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी एमएमआरडीआयचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सरकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान

0: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसनं मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहान यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे पीएलएफएस आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे एएसयूजला पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडे यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ट्रिपल आर म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या एक महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110 स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरचनांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. The next wave. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. उषा मंगेशकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: ऐकत हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: येथे करमाझे जुळती हा विद्या प्रभू लिखित व्यक्तिचित्रणाचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात, अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्यस्पर्शाचा गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्या समोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपा स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची दिशा दाखविण्याचं काम स्व आचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भिवाची

0: केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजन देखील घालतो. गंडे दोरे तंत्र मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नव्हे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात. ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता. ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असताच आहे. यासारखा अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब मताते आजी वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे संस्कृत व मराठी श्लोक यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत. त्यांचा आनंद आणखी वेगळा.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन सजीव आहे कारण जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करतात जे पिकांना उपयुक्त आणि अपायकारक असतात. या दोन्ही प्रकारातील सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात असते. जमिनीत वास्तव्य करणाऱ्या आणि पिकांना रोगकारक्षम सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे पिकामध्ये सर्वाधिक रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी मुख्यत्वे जमिनीत वास्तव्य करून असते. ज्या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकांमध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, त्या जमिनीत पिकावरील मर, खोडकूस, मुळकूस, गुंधाकूस यासारख्या रोगांचं प्रमाण वाढतं. हे रोग फ्युजेरियम, मायक्रोफोमिना, रायझोक्टोनिया, फोमा, फायटोप्थोरा, पिथियम इत्यादी जमिनीतील बुरशीमुळे होतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतामधील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोज मधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि

संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो, परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ही बुरशी जमिनीमध्ये राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रित ठेवण्याचं कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगाचं नियंत्रण कसं होतं किंवा या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे याचा जेव्हा अभ्यास केला तर असं आढळून आलं की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्म जीवांचं नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशींचा नाश करते. या बुरशीचं रोग नियंत्रणाचं कार्य प्रामुख्याने तीन प्रकारे चालतं, स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग वांगे, मिरची, टोमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगर, करंदा, सुरण, कलिंगड, विविध फुलझाडांची रोपं, सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला, मोगरा, कंद पिकं, तेलबिया पिकं, सूर्यफूल इत्यादी पिकावरील फ्युजारियम रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, फोमा, मायक्रोफोमिना इत्यादी बुरशीमुळे उद्भवणारे मर, मुळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळ काढणीनंतर फळकूज, कंदकूज या रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. तसंच ही बुरशी बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे म्हणजे बियाण्यामार्फत प्रसारित पावणाऱ्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं कार्य करते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी करता येतो. ट्रायकोडर्मा हे नैसर्गिक जैविक बुरशीनाशक असल्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणास आळा बसतो आणि वापराचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होत नाही. बुरशीच्या जमिनीतील वापरामुळे गाजर गवताच्या बियाण्याची तसंच अन्य तणांची उगवण शक्ती कमी करण्यास मदत होते, म्हणजेच तण नियंत्रणासाठी सुद्धा हिचा उपयोग होऊ शकतो.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय आनंद होय केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे. आश्रमाचं जीवन आपण जगत आहोत. परिश्रम मजुरी मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेद वृद्धी मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभरेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन संगोपन करणे महत्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला

0: अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसारण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनामुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंध, त्यानंतर आसनांमध्ये सर्वंगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंध, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रिया सुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंध, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंध, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदार दौर्बल्य, डिप्रेशन करिता नाडीशोधन, भ्रमरी, सूर्यरेखन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात तीन ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मोसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळा ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळीवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जून मध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते, पण अलीकडे काही वर्षात जून मध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने

0: उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: दुपारचे 2:15 वाजत आता दिल्लीहून प्रसारित होणारे हिंदीतलं बातमीपत्र समाचार दुपारी समाचार आम्ही संक्षेपित करत आहोत.

रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्याने तबल्याची साथ श्रीकांत भावी यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90

मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाळवंट बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चा सत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी $53 अब्ज पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री

गृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी बेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या रचनेला संगीत होतं संजीव दर्शन यांचं. मन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अंजाम या चित्रपटातील गीत. गीतासाठी आवाज आहे पौर्णिमा आणि सहकारी यांचा. समीर यांची रचना आणि संगीत आनंद मिलिंद यांचं.

काही तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सूर्यवंशम या चित्रपटातील गीत. गीतासाठी आवाज आहे कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांचा. गीताची रचना आहे समीर यांची आणि संगीत अन्नू मलिक यांचं.

0: राझे या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता अरिजित सिंग यांचा. गीताची रचना होती गुलझार यांची आणि संगीत शंकर एहसान लॉय यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय.
1: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

जीत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी आवाज होता उदित नारायण आणि अलका याग्निक यांचा. श्रोते, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.

0: श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता ऐकूयात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनी नमस्कार. युवानीच्या स्टेट्यूमरे सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आजादी का पहला ख्वाब ज्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर नेतृत्व गुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालन पोषण पेशवे

यांचे राजवाडे झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना छबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते, त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराची योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून

0: होण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. भारत

1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवीसन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थानिक खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटी विरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफ गोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांसीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांसीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली. परंतु झांसीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांसीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता. कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता. त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांसीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशी जवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिव मंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ती खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीची डावे उजवे हात असणारे खुदा बक्ष

0: आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झाशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झाशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्ष साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
2: रसिक श्रोतेहो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी.

कश्यपाला देण्यात आल्या, 27 कन्या चंद्राला देण्यात आल्या, काही यमाला देण्यात आली, काही धर्माला देण्यात आल्या, आणि म्हणून आई वडिलांचं शेवटचं जे लाडकं शेवटचं शेंडे फळ

हिंदू संस्कृतीमध्ये घरामधली सगळी लग्न कार्य आटोपल्यानंतर आपण यज्ञ समारंभ होम हवनाचं आयोजन करतो. मग अशा पद्धतीमध्ये दक्ष प्रजापतीने यज्ञाचं होम हवनाचं आयोजन केलं.

लावून त्या असणाऱ्या कैलासपती भोळ्या शंकरांना वर म्हणून ज्याची निवड केली, त्याच्या गळ्यामध्ये वर माला परिधान केली, वर म्हणून ज्याची निवड केली, हे स्मशानामध्ये राहणारे कैलासपती शंभू महादेव. मग या शंभू महादेवांना पती म्हणून स्वीकारलं, परंतु हे दक्ष प्रजापतीला मान्य नव्हतं. आणि मग या शेवटच्या कन्या असणारी दक्षायणी दक्ष राजाच्या पोटी जन्माला आली, म्हणून दक्षायणी भगवान शिवशंकरांना पती म्हणून निवड केली, म्हणून शिवायणी. मग या शिवायणीनं काय केलं, स्वतःच्या नवऱ्याकडे जाऊन सांगितलं, पतिराज माझ्या वडिलांकडून चुकून आमंत्रण राहिलं असं, मला या होम हवनाच्या यज्ञ समारंभासाठी गेलं पाहिजे. मग ही कन्या असणारी शिवायणी त्या यज्ञ समारंभासाठी गेली असता काय प्रकार झाला ऐका.

एक शब्दही कुणी बोलले नाही. मग अपमान झाला आणि कैलासपती शंभू महादेवाने सांगितलं होतं

स्वतः अपमान झाला तर पाठीमागे तोंड दाखवण्यासाठी येऊ नको। मग या शिवायनीनं तो असणारा अग्निकुंड होता, यज्ञ होता, त्यामध्ये स्वतःला संपून घेतलं। ही खबर मात्र भोळ्या शंकरांना कळाली, धर्तरी माता थरथर तापू लागली। मग अशा अवस्थेमध्ये कैलासपती भोळा शंकर शंभू महादेव रागाने लालीलाल झाले आणि काय प्रकार झाला ऐका।

एका शिळेवरती जटा पडल्या. एक विद्वान सुपुत्र स्वसामर्थ्यावरती जन्माला आला, तो म्हणजे कोणता? वीरभद्र. मग वीरभद्र जन्माला आला, त्याने सांगितलं, पिताश्री, नेमकं मला जन्माला घालण्याचं कारण काय? का

मग शिर छेद केला त्या शिर त्या अग्निकुंडामध्ये शिवायनीनं स्वतःला संपून घेतलं होतं त्याच कुंडामध्ये शिर टाकून दिलं आणि म्हणून पतीसाठी त्या असणाऱ्या शिवायनीनं पुन्हा जन्म नेमकं

बाबू बोरुडे आणि सहकारी यांनी गायलेलं भेदी आपण ऐकलत. श्रोते हो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.

कार्यक्रमाच्या या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांच्या मुलाखतीचा भाग चौथा. त्यानंतर योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. या कार्यक्रम मालिकेचं पुनःप्रसारण आपण ऐकाल संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून अर्थविशेष प्रसारित होईल. आम्ही सहक्षिपित करू. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. श्रोतेहो रात्री 8:05 मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षिपित करू.

रात्री 8:15 न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकणार आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार यांनी गायलेली सुगम गीतं. रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9:00 न्यूज @9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे. श्रोते हो, रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात छोटा गंधर्व यांचं गायन. राग आहे दुर्गा.

कळीत माहिती, संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आपण ऐकाल आरोग्यम धनसंपदा. यामध्ये योग आणि आसन यातील फरक याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 आपण ऐकाल परिसर. या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणातील बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. सकाळी 8:55 आणि संध्याकाळी 6:55 आपण ऐकाल योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस. श्रोत्यांनो, सकाळी 7 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 पुणे केंद्रावरून आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या. सकाळी 7:20 आणि रात्री 8 आपण ऐकाल एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो, सकाळी 7:40 आपण ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रमांच्या सोबतच गाणी मनातली. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लख लख चंदेरी यामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल उद्योग जगत. या कार्यक्रमात वरद इंडस्ट्रीचे संस्थापक पांडुरंग रूपनर यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:30 नाट्यधारा हा नाट्यगीतांचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10 NCRT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. दुपारी 1:40 आपण ऐकाल जिल्हा वार्तापत्र.

श्रोत्या हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, संध्याकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये ओंकार महामुनी आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन, संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू, संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात वांगी लागवड याविषयी दिलीप अण्णा खोत यांनी दिलेली माहिती, रात्री 8 वाजता 1 गाणे ताजे तवाने, 8:15 हिंदी गझल आपण ऐकू शकाल, रात्री 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाइड, श्रोते 9:45 इनसाइट्स, हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू, रात्री 10 वाजता आपण ऐकाल नभोनाट्य,

प्राध्यापिकेची स्कूटर हे नभोनाट्य आपण ऐकू शकाल. लेखक आहेत अरुण नाशिककर, सादरकर्ते आहेत विजय रणदिवे. रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये मंजिरी असणारे यांचं गायन, राग आहे तिलक कामोद. याशिवाय नेहमीच्याच वेळी बातम्या प्रसारित होतील. ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागील तीन भागांपासून आपण ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत एस एल पाटील सर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा चौथा अंतिम भाग प्रसारित करीत आहोत.
1: आता खेळाडूमध्ये विनिंग स्पिरिट, जिंकण्याची वृत्ती जी आहे ती तयार करण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता?
2: हे त्याला स्पोर्ट्समध्ये सुपर कॉम्पोजिशन पेस म्हणतात.
1: बर.
2: आणि ते येण्यासाठी आणि किंवा त्यावेळेला ते हे करण्यासाठी त्याला मेंटली बुस्टिंग म्हणून मी त्याचा सराव ज्याला घेत असतो. कॉम्पिटिशन एक 15 दिवस आधी राहिलं किंवा 8 दिवस राहिलं, सराव घेत असताना आता तुझा परफॉर्मन्स बेस्ट आला बघ, ही ऍक्शन पाहिजे होती ती आलेली
1: आहे,
2: तू आता चांगला परफॉर्मन्स करणार, त्याची सायकॉलॉजी पूर्ण अप करून ठेवलं जातं. आणि स्पर्धेच्या आधी ज्यावेळेला स्पर्धा खेळायचा तेव्हा मी स्वतः त्याच्याबरोबर मी जातो आणि त्याच्यावर त्याची मेंटॅलिटी, त्याचं आदल्या दिवशीचं राहणं खाणं, ते बघून त्याला शांत झोप लागली की नाही
1: हे
2: बघून त्याला मैदानावर उतरून त्याच्याकडून तो परफॉर्मन्स घेतलं जातं. आणि टॉपचा परफॉर्मन्स आल्यानंतर देखील माझा खेळाडू तिथे किती शांत आहे हे पाहिलं जात.
1: बर.
2: आणि तो जसं सचिन तेंडुलकर तुम्ही बऱ्याच वेळाला बघा, शतक मारल्यानंतर त्याची एक मेंटॅलिटी तुम्ही आजही त्याचे क्लिप्स बघत असताना बघा, शतक मारल्यानंतर तो कधीही विचलित होत नाही.
1: हो.
2: तो आतल्या आत हा ठीक आहे पुढे जायचं आहे. म्हणजे हे जे आहे हे फार महत्वाचं आहे. कारण मी आता क्रिकेटच्या खेळाडूंचंच मी जास्त का उदाहरण देतोय, कारण आपण क्रिकेटच जास्त पाहतोय.
1: खरंच आहे.
2: आणि हे इतर खेळ देखील तुम्ही दाखवले जास्त तर निश्चितच होणार. आता प्रो कबड्डी सुरू होईल, प्रो कबड्डी खेळत असताना तुम्ही पाहिलं असेल त्याची मेंटॅलिटी. हे क्रिकेट तर फार वेळ आहे, प्रो कबड्डीमध्ये तो जो कबड्डीचा कॅप्टन असतो किंवा तो एंट्री टाकणार असतो त्याचे मेंटली फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंज होत असते. हे प्रत्येक खेळ तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा निश्चितच हे टॅक्टिस आणि हे असणारच.
1: बरोबर बरोबर. सर, सरकारी योजना असतात खेळाडूंना प्रगती करण्यासाठी किंवा त्यांना लाभ मिळावा म्हणून, शिष्यवृत्तीच्या योजना असतात, तर अशा काही योजनांचा खेळाडूंना लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न करता येईल का?
2: तच करता येईल. खेळासाठी शासनानं भरपूर योजना केलेल्या
1: आहेत.
2: आज 5% आरक्षण आहे खेळाडूसाठी कोणत्याही खेळात, म्हणजे निवडक खेळ आहेत माझ्या मते जवळजवळ 55 ते 60 खेळ आहेत, त्याच्यात राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतर तुम्हाला शासनानं 5% आरक्षण त्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. फक्त तेच न घेता तुम्हाला राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी देखील सरकारी योजना भरपूर आहेत, म्हणजे ते देखील तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज तुम्ही सांगतोय तुम्ही मैदानासाठी करा. आज क्रीडांगण योजना म्हणतात, क्रीडांगणाला कंपाऊंड, इमारत बांधायला पैसे, त्यातल्या साहित्याला पैसे, पण प्रत्यक्षात जे खेळाडू खेळतात

0: त्यांच्यासाठी काही करत नाही आहेत हे मी त्यावर सांगितलं आणि ते त्यावेळेला त्यांनी मान्य केलं होतं परंतु अजूनही झालेलं नाही हे होणं गरजेचं आहे. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली गेले 40 वर्ष आम्ही ओरडतो आम्हाला मैदान चांगलं करून द्या असं होतं आणि काही ना काहीतरी ते त्याच्यावर विघ्न येतं आणि ते होत नाही आहे. मध्ये तरी काही एका व्यक्तींनी ते पूर्ण हायजॅकच करायचा प्रयत्न केला.
1: बर
0: म्हणजे असं जे खेळ सोडून असे काही जे व्यक्ती असतात त्या खेळापासून त्यांना लांब ठेवणं गरजेचं आहे आणि हे सरकारनं जे जातीवंत खेळ आहेत खेळाडू आहेत संस्था आहेत त्यांना शोधून काढून त्यांना मदत करणं त्यांना प्रोत्साहन देणं हे शासनाचं एक फार मोठं काम आहे. आज शासनाकडं भरपूर योजना आहेत परंतु ते पूर्ण तळागाळापर्यंत कधीच आलेले नाही आहेत. आज चंद्रपूर हा मागासलेला जिल्हा म्हणतोय पण तिथं 4 सिंथेटिक ट्रॅक आहेत. पुण्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 सिंथेटिक ट्रॅक आहेत. कोल्हापूरला 1 आहे. सातारला व्हायला लागलेलं आहे. पण सांगली आज मैदानी खेळामध्ये पुणे मुंबई नंतर सांगलीचा नंबर लागतो. आत्ताच नाही कैलासवासी राजा स्वामी सर होते तेव्हापासून सांगलीचा नंबर आहे. पण सांगलीला आज सिंथेटिकचं मैदान नाहीये ही एक अतिशय खेदाची दुःखाची गोष्ट आहे आणि त्याचा आम्ही बरेच पाठलाग करतोय. आज मी परवाच क्रीडाधिकाऱ्यांना भेटलो म्हटलं आता जर नाही झालं तर मी निश्चितच मी आता उपोषणला बसायची वेळ आलेली आहे असं मी त्यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि ती वेळ येऊन देऊ नये शासनानं असं मी म्हणतोय. आणि आज शासनाच्या एवढ्या योजना आहेत आणि त्या प्रत्यक्षात राबवाव्यात एवढीच माझी विनंती आहे. आणि फक्त 5% आरक्षण मिळाल्यानंतर काही जे खेळाडू किंवा खेळ 5% आरक्षणासाठीच खेळतात ते न करता त्याच्यातलं पूर्ण टॅलेंट नॅशनल लेवल इंटरनॅशनल असावं तिथपर्यंत खेळून द्यायचं त्याला मुभा द्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो शासनाला. आणि ज्यांनी 5% लागून ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनी आपण कशामुळं रोजीरोटी झालेले आपलं चरित्रच झालेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी पण योगदान येणं तेवढंच हे महत्वाचं आहे. म्हणजे त्या खेळासाठी त्यांनी त्या ग्राउंडवर उतरून मैदानावर जाऊन लहान मुलांना शिकवणं मैदानावर मुलं आणणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे. हे फार महत्वाचं आहे. ते कमी लोक करतात 5-10% देखील करत नाहीत. आज छत्रपती पुरस्कार विजेते आज तुम्ही माझे पुरस्कार वाचलं पण ते पुरस्कार मी कधी त्यांना सांगितलेलं नाहीये अर्ज करून मी घेतलेले नाहीये आणि मला माझ्या जवळ 9-10 पुरस्कार विजेते झाले छत्रपती पुरस्कार पण मी अर्ज केलेले नाही आणि मला ते पुरस्काराशी मतलब नाही. मला माझं खेळाची सेवा करायची आहे मैदानाची सेवा करायची.
1: बरोबर. आपल्या देशात ॲथलेटिक्सचं भविष्य काय आहे कसं आहे तुम्हाला काय दिसतंय?
0: हा हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशात ॲथलेटिक्स मध्येच आपण टॉपला निश्चित जाणार का? केनियन मध्ये जेवायला मिळत नाही तरी देखील केनियन ॲथलीट आज जगामध्ये राज्य गाजवतात लॉंग डिस्टन्स मध्ये. तसं आपण आपल्याकडं सांगली असेल सोलापूर असेल सातारा असेल साताराचा जो मान खटावचा भाग सोलापूर मधला मंगळवेढा त्या साईडचा मान सांगलीचा जत आटपाडी हा भागातला माग इथले जे लॉंग डिस्टन्स आहेत आज टॉपचे आहेत. आज ललिता बाबर असेल परत कविता राऊत असेल हे सगळे लॉंग डिस्टन्सचे राष्ट्रीय लेवलला गेलेले ते सगळे हे ग्रामीण भागातले दुष्काळी भागातले आणि आपला भारत देश ह्या याच्यातूनच टॉपवर जाणार आहे निश्चितच. आणि त्याच्यात आपल्याकडं कमतरता नाहीये खेळाडूंची कमतरता मुळीच नाहीये फक्त त्याच्यातील ह्या ज्या गोष्टी आज पण चर्चेतून आल्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं सगळ्यांनी तर निश्चित चांगले दिवस येतील.
1: बरोबर. एखाद्या खेळाडूला समजा त्याच्या खेळातलं करिअर आता संपत आलंय किंवा त्याला थांबायचंय आणि प्रशिक्षक म्हणून त्याला त्याचं करिअर सुरू करायचंय तर तुम्ही काय सांगाल?
0: हा हे फार महत्वाचं आहे. मी तरी म्हणतो ज्यांनी नॅशनल खेळलेले आहेत NIS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स याच्यामध्ये कमीत कमी ज्युनियर 3 वेळा किंवा ज्युनियरला प्लेस किंवा ऑल इंडिया इंटरव्हर्शी खेळलेल्यांना NIS ला प्रवेश मिळतो. 1 वर्षाचा कोर्स आहे. ते करावं. ते केल्यानंतर आपल्यात परिपक्वता येते शिकवण्यात आणि त्यांनी ते शिकवावं. तुम्ही पुढं तुमचं जर जीवनचरितार्थ म्हणून जरी तुम्ही नोकरी केली तरी चालेल किंवा मैदानावर जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ जाऊन त्याच्यातून मी फी घेत नाही म्हणून दुसऱ्यांनी घेऊ नये असं नाहीये. ठराविक पालकांच्या इच्छेनुसार तुम्ही फी घेऊन शिकवा त्यात काहीच गैर नाहीये पण चांगलं शिकवा आणि मुलं घडवा एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन.
1: चालेल. सर लंगडी हा सुद्धा मैदानी खेळ आहे आणि त्याला सुद्धा आता खूप लोकप्रियता मिळत आहे. लंगडी मुळात एका पायानं घातली जाते पण

0: तरी अशीही चर्चा चालू होती किंवा असे विचारसरणी पण चालू आहे की दोन्ही पायांनी सुद्धा लंगडी घालण्याचा एक नवीन प्रयोग केला जाऊ पाहत आहे. आपलं मत काय याविषयी?
1: कोणताही खेळ असेल त्याच्यात बरेचसे प्रयोग होत आहेत, होणार, म्हणजे डेव्हलपमेंट होणार निश्चित झाले पाहिजे, त्यात चुकीचं नाही. पण लंगडी हा खेळ चांगलाच आहे, जसं दोरी उड्या त्याला कोण बघत नव्हतं ते चांगलाच आहे. त्यानंतर आपला आट्यापाट्या खेळ म्हणजे सुरपाट्या ते देखील पाहिलं जात नव्हतं, कबड्डीकडे पाहिलं जात नव्हतं, खो खोकडं आज ते आंतरराष्ट्रीय लेवलला खेळले जातात. त्याच्यात डेव्हलपमेंट होणार हे चांगलंच आहे. जसं क्रिकेटमध्ये पहिला फक्त 5 दिवसाचे टेस्ट होते, नंतर वन डे आलं, वन डेतून आता T20 आलं, आणि त्याच्यानंतर आता 6 साईड असं काय ते चालू आहे. म्हणजे असं खेळात डेव्हलपमेंट होणार त्यानुसार खेळलं पाहिजे आणि त्याच्यानुसार जे आवडतं तो खेळ त्यांनी खेळणं गरजेचं आहे,
0: नव्याचा स्वीकार करणं गरजेचं
1: आहे.
0: इचलकरंजीमध्ये खो खो या खेळाचं खूप मोठं प्रस्थ आहे, वर्चस्व आहे. एकाच शहरातील जवळजवळ 3,000 खेळाडू सुद्धा प्रभावी ठरलेले आहेत, चांगलं दिग्गज म्हणून नावाजलेले आहेत. याचं कारण काय, आपण काय सांगाल?
1: हा फार मुद्दा तुम्ही उत्तम काढला, कारण मी स्वतः पूर्वीचा खेळाडू असल्यामुळं मी इचलकरंजीचा अभ्यास केला. इचलकरंजी खेळाला एक राजाश्रय मिळाल्यामुळं ते त्यांना त्या इचलकरंजी खेळाचा विकास झाला. इचलकरंजीला स्पेशल डायरेक्ट राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळता येतं, राज्य पातळीपर्यंत खेळता येतं, आणि त्यामुळं इचलकरंजीचे 2-2 संघ त्या त्या ठिकाणी जातात, त्यामुळं त्यांना ती एक पर्वणीचा आहे आणि संधी आहे, आणि त्यामुळं ते शक्य झालेलं आहे. आणि तिथल्या लोकांनी त्या खेळासाठी एवढं योगदान केलेलं आहे आणि तिथले जे लोक आहेत, खो खो आहे म्हणल्यानंतर कोणत्याही गोष्टीची तमा न करता जेवढे मागतील त्या पद्धतीने निधी देतात, आणि त्या ठिकाणी ते होतं. आणि इचलकरंजीच्या स्पर्धा म्हटल्या खो खोचे की लोक उत्साहानं बघायला जायला प्रयत्न करतात, खेळायचं राहून दे बघायला जायला, कारण तिथं अप्रतिम खेळ होतो आणि तिथले खेळाडू अप्रतिम आहेत, आणि तिथले जे खो खो मध्ये काम करणारे लोक आहेत ते अप्रतिम मनापासून करतात, हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण वेगवेगळ्या मैदानी खेळांचं प्रशिक्षण केलेलं आहे, खेळाडू सुद्धा घडवलेले आहेत, तुमचा स्वतःचा आवडता कुठला मैदानी खेळ आहे?
1: मैदानी खेळात 24 खेळ प्रकार आहेत.
0: हा,
1: 24 मधले मी कोणत्याही एका खेळाला म्हणणार नाही, 24 ही 24 खेळ मला आवडतात. आणि त्यात विशेष करून मी चॅलेंज स्वीकारलं होतं 1987 ला, कारण हायजम्प मध्ये मुंबई पुणेवाले फार डॉमिनेटिंग करायचे, आमच्याकडे मॅट नव्हतं, तर माझ्याकडे मी चॅलेंज स्वीकारून सगळ्या एसटी महामंडळातून मी ते स्पंज गोळा करून ते पोत्यात घालून मी हायजम्पचं पीठ केलं, आणि त्याच्यातून मी उंच उडीचा फॉस्बरी फ्लॉपचा खेळाडू केला. पहिल्यांदा मंदार मोकाशी, शेरली मिनेंजेस असे बरेच खेळाडू केले. आणि पुण्यामध्ये स्पर्धा असताना यांच्याकडे मॅट नाही आणि फॉस्बरी कसे मारतात, मग नंतर त्यांना कळालं की आम्ही स्पंज करतोय. त्यावेळेला माझ्याकडे डायरेक्टर आपले शंकरबापूंचे मित्र होते मनोहर फडतरे साहेब, हा, ते स्पर्धेला व्हिजिट दिले आमच्या ग्राउंडला, आणि त्यांनी 1 महिन्याच्या आत आम्हाला हायजम्पचं मॅट उपलब्ध करून दिलं शासनाकडून. ते 90-91 पासून आज अखेर तो आम्ही मॅट करतोय, त्याच्यावर हजारो हायजम्पर घडवले मी. आजही छान आहे, 2 वेळा महापुरात बुडल्यानंतर ते व्यवस्थित वाळवून त्याच्यावर ताटपत्रीचं लेअर करून आजही वापरतोय आम्ही.
0: बर. तर श्रोते हो, आज सिद्राम पाटील सर म्हणजेच SL पाटील सर यांच्याशी गप्पा मारताना असं जाणवलं की एक खेळाडू केवळ मैदानावर तयार होत नाही तर तो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांनी शिकवलेल्या शिस्तीनं घडत असतो. शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक कणखरता आणि योग्य आहार सुद्धा किती महत्वाचा आहे हे सुद्धा सरांनी त्यांच्या खेळाडूंना शिकवलेलं आहे. म्हणूनच आज हजारो खेळाडू त्यांनी खूप मोठ्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घडवलेले आहेत. सर, आज आपण आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आला आणि क्रीडांगण या कार्यक्रमासाठी आम्हाला अमूल्य वेळ दिला, मार्गदर्शन केलं आणि अनेक युवक युवतींना आपल्यामुळे प्रेरणा जरूर मिळणार आहे. आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद सर.
1: आकाशवाणी सांगलीने मला इथं बोलवून त्या मैदानी खेळाचा जो सन्मान केला, हा उपक्रम करून दिला युवक आणि युवतींना आणि पालकांना, हे फार महत्वाचं आहे. आणि मैदानी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यास आम्हाला हातभार लावला, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद.
2: ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्रीयुत SL पाटील सर यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. श्रोतेहो, NIS अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट

इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स इथून प्रशिक्षण घेऊन एस एल पाटील सर मैदानी खेळाचे प्रशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे आपलं काम करतायत हे आपण बघितलं. युवा पिढीनं मैदानावर यावं, नियमित सराव आणि योग्य आहार घेऊन उत्तम असा परफॉर्मन्स द्यावा, उत्कृष्ट असे खेळाडू घडावेत आणि आपल्या देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावं यासाठी ते अत्यंत तळमळीनं काम करतायत. ही मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येकाला मैदानी खेळाचं महत्व हे पुन्हा एकदा पटलं असणार अशी आशा करते आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलत. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता ऐकूया योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं योग विशारद बाळकृष्ण चिटणीस या कार्यक्रमाची मालिका.

0: नमस्कार. आपला विषय आहे निरोगी फुफ्फुसे आणि हृदयवाहिन्यासंबंधी सहनशक्तीसाठी प्राणायाम. भरकटलेल्या मनाला श्वसन नियंत्रणाद्वारे स्थिर करता येते, कारण श्वास चालला की मन चालते, श्वास थांबला की मनातील विचार थांबतात. एक श्लोक आहे, चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे ज्यावेळेला श्वास चालतो त्यावेळेला मनातील विचार जास्त येऊ लागतात, असा हा श्लोक आहे. आणि म्हणूनच भरकटलेल्या मनाला श्वसन नियंत्रणाद्वारे स्थिर करता येते. योगामधला जो प्रवास आहे शरीराकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्वाकडे हळूहळू वाटचाल करणे आहे.
1: फुफ्फुसाची श्वास म्हणजे हवा धारण करण्याची क्षमता 4 ते 5 लिटर म्हणजे 4000 ते 5000 cc असून देखील आपण मात्र नेहमीच्या श्वसनामध्ये फक्त 500 cc हवा आत घेतो, म्हणजे 500 cc मिलिलिटर. त्यातील 150 मिलिलिटर हवा गळा व मान यामध्ये फुकट जाते. प्राणायाममध्ये मात्र 500 cc चे प्रमाण 8 ते 10 पट वाढू शकते.
0: फुफ्फुसामध्ये 50 ते 70 कोटी वायुकोश असतात. सर्वच वायुकोश कार्यरत असतात असे नाही, मात्र प्राणायामामधील श्वसन हे उभ्या कक्षेत असते, म्हणजे व्हर्टिकल ब्रीदिंग होत असल्याने सर्व वायुकोश फुकतात आणि वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार मोठे क्षेत्र उपलब्ध होते.
1: हृदयाची कार्यक्षमता ही वाढते ती कशी? म्हणजे छाती आणि पोट यामध्ये जे उदरपटल म्हणजे आपण श्वासपटल म्हणतो ते जे आहे ते नेहमी श्वसनामध्ये 1 सेंटीमीटर वर खाली होतं, पण प्राणायामाच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी उभ्या कक्षेत केलेल्या श्वसनामुळे हे उदरपटल 2 ते 3 सेंटीमीटर वर खाली होतं. याचा परिणाम काय होतो? तर याचा परिणाम पटलाच्या वरच्या बाजूला असलेले हृदय आणि खालच्या बाजूला असलेले प्लीहा, यकृत, पोट या इंद्रियाची कार्यक्षमता वाढते.
2: योग संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकलात.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती.

राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणी चिखली क्वाड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे। हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणी यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल। हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं।
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हमें हमारी आशंका कुछ नहीं है। हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने ये कदम लिया हुआ है।
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना

0: पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगी आलिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुज समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव किमान आणि कमाल असे आहेत. कांदा किमान 500 ते कमाल 2200, बटाटा किमान 700 ते कमाल 1400, संत्री 2000 ते कमाल 6000, डाळिंब 5000 ते 14500, चिकू 1000 ते 2750, पेरू 1000 ते 2000, टरबूज 1000 ते कमाल 2000, पपई 1000 ते 2000, अननस 3000 ते 6000, सफरचंद 7000 ते 15000, आंबा 10000 ते 26000, आंबा तोतापुरी 1000 ते 2000. श्रोते हो, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळ आणि भाजीपाला यांचे किमान आणि कमाल बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे आपण ऐकले.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होतात. ऐकूया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं अर्थविशेष.
1: अजून 15 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणने अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हुरमुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्याचं आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची वाटते अमेरिकेने जी मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रभूमीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला. कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे एक बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लागलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाहीयेत म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये. पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
0: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारण मीमांसा कशी कराल.
1: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि ह्या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधी ते सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतात त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या

मध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलने लेबाननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूने काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात. त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

घालावी लागती. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करते. टोल आकारतील एका परीने, टोल म्हणजे

0: मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय, की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं, तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे, म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, या गोष्टी कदाचित रिव्हर्स होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जी काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, मध्यम लहरी वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या वाहिनीवर आपण ऐकत आहात महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट वर्णन. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

0: राम राम मंडळी. आज 17 जून 2026 वार बुधवार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात, मोल ड्रेनेज भारी काळ्या जमिनीसाठी वरदान याविषयी प्राध्यापक एस बी राठोड यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार राठोड साहेब.
2: नमस्कार पंडितराव. पीक पाणी बरं आहेत ना?
1: काय सांगायचं साहेब, अहो सोन्यासारखी पिकणारी आमची 5 एकर जमीन, पण दिवसेंदिवस जमीनच खराब होत चालली आहे. काय ठिकाणी पीक उगवतंय तर काय ठिकाणी उगवतच नाही, आणि काय ठिकाणी पीक पाक पिवळी पडून उघाड खुंटल्यागत झाली ती बघा. आता काय ठिकाणची जमीन तर क्षार आणि वापसावी लवकर येणं झालंय, त्यामुळं आता काय ठिकाणचे मशागत पेरणी सुद्धा करता येईन अशी झाली आहे. त्यामुळं काय सुधरणं आता, म्हणून म्हटलं एवढी जमीन असून सुद्धा आम्हाला मजूरसाठी बाहेर पडायची आली ते काय, म्हणून म्हटलं आता ही माझी जमीन क्षारपड पाणथळ आणि लागवड योग्य करण्यासाठी काय उपाय आहेत ती का, ही जरा तुमच्याकडं जाणून घ्यायसाठी चालू आहे बघा. आता तुमच्याकडनंच काय ती मोठी आशा आहे बघा, काय तर तुम्हीच मार्ग द्यावा आम्हासनी.
2: आलात पंडितराव, बरं केलं, पण सर्वप्रथम काळजी करू नका, कारण अशा जमिनी या सुधरू शकतात हे संशोधन केंद्रांनी वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे.
1: खरंच हे ऐकलं आता जरा जीव भांड्यात पडल्यासारखं वाटतंय बघा.
2: पंडितराव, अशा जमिनीवर उपाय करण्यापूर्वी या जमिनी कशामुळे क्षारपड पाणथळ झाल्या हे जाणून घेतले पाहिजे, कारण आजाराचे मूळ कारण माहीत असल्याशिवाय डॉक्टर औषधे देणार नाहीत.
1: तुम्ही म्हणताय साहेब खरंच आहे बघा साहेब.
2: मग पंडितराव, जमिनीत क्षारपड पाणथळ होण्याची कारणे आपल्याला शोधलीच पाहिजे, म्हणजे योग्य उपाय योजता येतील. तसेच या ज्या क्षारपड पाणथळ जमिनी आहे होण्यासाठी अनेक कारण आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण असेल तर ते म्हणजे अशा ज्या भारी काळ्या जमिनी आहेत त्याचा पाण्याचा निचरा कमी होतो आणि त्या पाणी जास्त धरून ठेवतात, आणि त्यातच आपण त्या जमिनीमध्ये वर्षानुवर्ष ऊस ऊस आणि ऊस पीक घेत आलेलो आहोत, आणि ऊसाला जास्त पाणी लागतं. ऊसाला आपण वाकोरी पद्धतीने पाणी देतो, त्याला आपण डुबक सिंचन पद्धत म्हणतो, आणि यामुळं या जमिनीत पाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं आणि या जमिनी पाण्याने भरल्या क्षाराने भरल्या आणि ते दिवसेंदिवस पडीक होताना दिसतात.
1: तर साहेब आता तुम्ही म्हणताय सगळं हे असं समजा झालंय बघा, तर मी आता काय करत होतो, आमच्याकडे पाणी बक्कळ हाय आलं पाणी की आपलं बटन चालू केलं की 2 तास तिकडे फिरकायचंच नाही.
2: होय पंडितराव,
1: जाईना शेताला.
2: तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, त्यामुळे एकदा पाणी आलं की आपण भरपूर देतो, पूर्ण रान गरगरीत होईल असं देतो, आणि त्यामुळे जमिनी या पाणथळ आणि क्षारपड झालेल्या आहेत. पण अशा जमिनीमधून जे पाणी काढायचं आहे त्यासाठी आपल्याला कृत्रिम निचरा प्रणाली आहे, त्या जर वापरल्या आपण तर त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ज्या जमिनी पाणथळ झालेल्या आहेत त्या चांगल्या होतील.
1: साहेब आता तुम्ही सांगताय सांगू का की निचरा वाढवण्यासाठी अशा कुंच्या कृत्रिम निचरा पद्धती आहेत ते जरा सांगावायचं.
2: त्याच्यामध्ये उघडे निचरा पद्धत आहे, ती सगळ्यात जुनी पद्धत आहे, कारण ती सोपी पद्धत आहे आणि केवळ ते उघड्या चरी काढायचे असतात. पण या चरीचं काय आहे की ते फक्त पावसाचं पाणी बाहेर काढते आणि जमिनीत वाढणारं पाणी ती काढत नाही. मग त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे बायो ड्रेनेज पद्धत आहे. तिसरी पद्धत भूमिगत निचरा पद्धत, त्याच्यामध्ये सुद्धा सच्छिद्र पाईप वापरून पाण्याचा निचरा केला जातो, आणि त्याचबरोबर अलीकडेच आम्ही एक मोल ड्रेनेज पद्धत केलेली आहे ती एक आहे, आणि त्याचबरोबर आपल्या शेताच्या आजूबाजूला विहीर असेल तर त्या विहीर आपण उपसा करून जरी पाणी टाकलं तर

0: पाणी बाहेर काढते आणि जमिनीत वाढणारं पाणी ती काढत नाही. मग त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे बायो ड्रेनेज पद्धत आहे. तिसरी पद्धत भूमिगत निचरा पद्धत, त्याच्यामध्ये सुद्धा सच्छिद्र पाईप वापरून पाण्याचा निचरा केला जातो. आणि त्याचबरोबर अलीकडेच आम्ही एक मौल ड्रेनेज पद्धत केलेली आहे, ती एक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शेताच्या आजूबाजूला विहीर असेल तर त्या विहीर आपण उपसा करून जरी पाणी टाकलं तरी रानातलं पाण्याची पातळी आपोआप कमी होते आणि या जमिनीचा निचरा चांगला होऊन जमिनी वापसायला येतात आणि पीक वाढीला हातभार लावतात.
1: साहेब आता माझ्या शेतात का नाही, मी 5 वर्षापूर्वी बघा उघड्या सरी काढलेल्या होत्या आणि तरी बी जमिनीत काय म्हणावी तशी सुधारणाच झाली नाही.
0: तसं पाहिलं पंडितराव तर हे उघड्या ज्या निचरा पद्धती आहेत त्याच्यामध्ये तण वाढतात, पाणकणीस वाढतं, त्याचबरोबर त्याचे जे कडा आहेत त्या कोसळतात, त्यामुळे ते पाण्या निचरा करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो या उघड्या सरीमधून आपल्याला साध्य होताना दिसत नाही आणि या कारणामुळे जमीन सुधारण्यावर पाहिजे तसा फरक दिसून येत नाही.
1: या अक्षी बरोबर आहे बघा, म्हणजे जमीन न सुधारण्याचं हे महत्वाचं कारण आहे म्हणायचं.
0: होय होय.
1: बरं आता साहेब आजूबाजूचे शेतकरी सुद्धा बघा उघड्या चरींची देखभाल किंवा दुरुस्ती काय बी करत नाही, त्यामुळे उघड्या चरीमधून बी पाणी वाहतच राहत या. आणि तुम्ही आता मग अशी काय म्हणला असं की नाही ते बायो ड्रेनेज पद्धत काहीतरी असं म्हणणार ही पद्धत काय आहे बरं
0: पंडितराव? ही बायो ड्रेनेज पद्धत म्हणजे फार सोपी पद्धत आहे. म्हणजे झाडांचा वापर करून आपण ही जमिनीतल्या पाण्याचा निचरा करतो. निचरा करतो म्हणजे काय की आपण आता शेतामध्ये शेवरीच्या 2 वळी लावलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी, म्हणजे शेवरीच्या पानातून पाण्याचं बाष्पीभवन होतं उन्हामुळं आणि मग जेवढं बाष्पीभवन होतं पानातून तेवढं तेच पाणी ते पीक जमिनीतून वर शोषून घेतं. मग असं आम्ही वेगवेगळे प्रयोग आपल्या पलूस तालुक्यामध्ये प्रयोग झालेले आहेत असे की निलगिरीचे झाड, सुरूचे झाड असे वेगवेगळे झाड त्यांनी लावलेले होते. तर त्यात निलगिरीचं झाड त्यांना सर्वात चांगलं असल्याचं दिसून आलं कारण याच्या पानातून पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतं आणि जेवढं जास्त पाणी बाष्पीभवन होईल तेवढं ते जमिनीतून शोषण घेतं. मग हळूहळू जमिनीतलं पाणी कमी होत जातं आणि कमी झाल्यामुळे थोडस पाणथळ जी जमीन आहे
1: पिकाला आवश्यक आहे तेवढंच पाणी मिळतं म्हणायचं.
0: जास्तीचं जे पाणी आहे ते झाड शोषण घेतं आणि मग पिकाला राहतं जे पाणी त्यामध्ये तिथं पीक वाढायला आपल्याला मदत होते. अशी सोपी बायो ड्रेनेज पद्धत आहे.
1: पण अशी ही पद्धत जी आहे की नाही ती आमच्याकडे काय फारशी यशस्वी झाली नाही म्हणायची.
0: हा बरोबर.
1: याचे कारण काय सांगता येतील?
0: तर हे बायो ड्रेनेज पद्धत किंवा उघडेचर पद्धत म्हणलं तर बायो ड्रेनेज झाडाला पण आपले लिमिटेशन असतात की ते थोड्या प्रमाणात पाणी बाष्पीभवन होणार आणि थोडस ते वर शोषण घेणार. पण जितक्या वेगाने निचरा व्हायला पाहिजे, आता भाजीपाला पिकं घेतली तर 24 तासाच्या आत पत्तेचा निचरा होणं आवश्यक आहे आणि तेच आपण ऊसासारखे पीक घेतले तर 7 दिवसात पाणी निचरा होऊन गेलं पाहिजे. आणि झाडाची शेवटे लिमिटेशन असल्यामुळे ते पाणी कमी शोषतं आणि बाष्पीभवन कमी होतं आणि त्यामुळे उत्पादनात म्हणावी तशी वाढ होत नाही, केवळ 10 ते 15% उत्पादनात वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. मग यासाठी आपण उपाय म्हणून काय करतो की भूमिगत निचरा पद्धत जी आहे ते वापरायला शिफारस करतो आणि सर्वसाधारण जे शेतकरी आहेत ते आधुनिक जी भूमिगत सच्छिद्र निचरा पद्धत आहे हे या वापराकडे त्यांचा कल जास्त आहे.
1: म्हणजे ही पद्धत चांगली आहे म्हणायचं. मग आता साहेब या भूमिगत निचरा पद्धतीबद्दल जरा व्हायचं सांगा की
0: ही जी भूमिगत निचरा पद्धत आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम उघडेचर काढले जातात. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपली चाळ वाळू आहे, मोठी वाळू आहे, दगड गोटे भरून ती चर मुजवली जाते. ही एक जुनी पद्धत आहे आपली, शेतकरी वर्षानुवर्ष ते वापरत येत होता पण त्याचा कालावधी जो आहे म्हणजे कार्यक्षम कालावधी जो आहे तो कमी आहे, त्यामुळे आपण या पद्धतीला म्हणजे आता वापरत नाही ती पद्धत. त्यानंतर आपण आधुनिक पद्धतीकडे वळलो, त्याच्यामध्ये भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धत आहे. त्याच्यामध्ये सच्छिद्र पाईप असतात, त्याच्यावर फिल्टर असतं आणि या पाईप जे आहेत जमिनीमध्ये 1 ते 1.5 मीटर खोलीवर गाडले जातात. 2 पाईपमध्ये अंतर जो आहे ते 20 ते 30 मीटर अंतर ठेवलं जातं आणि हे नेहमी उताराच्या 8व्या दिशेने पाईप टाकले जातात आणि त्या सर्व पाईपाला म्हणजे चरी काढतो आपण पाईप टाकताना तर त्याला एक ढाळ दिलेला असतो कारण आपल्याला पाणी जे आहे ते शेताच्या बाहेर काढायचं असतं आणि ते काढत असताना त्याला एक मुख्य कलेक्टर पाईप असते जे आपण पाणी दिलं जमिनीला की ते पाझरून त्या फिल्टर मधून पाईप मध्ये जातं सच्छिद्र पाईपामध्ये आणि सच्छिद्र पाईपामधलं सगळं पाणी गोळा होऊन ते मुख्य पाईपला जातं आणि मुख्य पाईप शेवटी ओढ्या नाल्यापर्यंत जाते आणि तिथं ते शेतातलं पाणी आणि क्षार ती घेऊन जाते. अशी ही सोपी पद्धत आहे. आणि ज्यावेळी पाण्याचा निचरा होतो जमिनीमध्ये विरघळणारे क्षारांचा भरणा झालेला असतो ते पाण्यावाटे निघून जातात. म्हणजे आपली क्षारपडीची समस्या असो किंवा पाणथळीची समस्या असो असे दोन्ही ज्या समस्या आहेत ते या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धतीमुळे कमी होतात आणि पिकाला आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन घेता येते.

0: बाबा आता हे तुम्ही सांगताय सगळं नाही खरंच हे पद्धत लई चांगली वाटते बघा, पण याच्यासाठी असं एकरी खर्च किती येईल म्हणायचं?
1: दिवसेंदिवस या पद्धतीसाठी लागणारा खर्च हा वाढत चाललाय. जसं आम्ही 2001 ला केलं तर एकरी त्याला 22,000 पर्यंत खर्च होतो, पण सध्याच्या घडीला हा खर्च जो आहे तो 40 ते 50,000 प्रति एकर झालेला आहे.
0: बाबा बाबा बाबा, 40 ते 50,000 म्हणजे लईच झालं म्हणायचं साहेब.
1: हा तसा जास्तच आहे तो खर्च, आणि हा तसा जास्त वाटत आहे, पण जमिनीच्या किमती पाहता हा खर्च कमी वाटतो आपल्याला, कारण ही सोन्यासारखी जमीन आहे आपली. आणि आम्ही ज्यावेळी आलो होतो या संशोधन केंद्रावर 2004 ला, त्यावेळी 1 ते 1.5 लाखाला एकर अशी जमिनीची किंमत होती. आज त्या जमिनीची किंमत 8 ते 10 लाख झालेली आहे. ही किंमत वाढण्यामागे आमचा वाटा महत्वाचा आहे, कारण आम्ही 22 एकरावर हा सच्छिद्र पाईप गाडून एक पथदर्शक प्रकल्प केला आमच्या संशोधनाच्या फार्मवर, आणि ती जमीन प्रत्यक्षात सुधरली. म्हणजे वेडेबावळी काढून पूर्ण पडीक असणारी जमीन आता त्याच्यामध्ये खूप चांगला ऊस आहे, सोयाबीन आपण घेतो, गहू घेतो, कांदा घेतो, म्हणजे कोणतीही पिकं आपण त्या जमिनीमध्ये घेऊ शकतो. हे आजूबाजूच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी ते येऊन पाहिलं. इवन कृषी मंत्री साहेब, कुलगुरू साहेब, कृषी आयुक्त साहेब हे सगळे येऊन ते तो प्लॉट पाहिला, आणि शेतकऱ्यांनी पण पाहिलं. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण बघून जास्त विश्वास ठेवतो, ऐकून विश्वास ठेवत नाही. मग शेतकऱ्यांना ते पटलं.
0: म्हणजे साहेब कसं आहे, प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं की लगेच विश्वास बसतोय.
1: बरोबर,
0: नुसतं सांगण्यानं कसं होतंय ते आपल्या कानावर राहतंय, आणि करायचं करायचं म्हणत आपण आपलं पुढे चालत राहतोय, असं होतंय ना. नाही पण ही पण पद्धत लई चांगली आहे. पण अशी ही पद्धत किती वर्ष चालते म्हणायचं?
1: ही पद्धत तसं म्हणजे याला 100 वर्ष काय होत नाही. याच्यावर जे पीव्हीसी पाईपचं हे सर्व साहित्य असतं ते न कुजणारं आहे, आणि याच्यावर जे फिल्टर असतं ते सिंथेटिक फिल्टर आहे, त्याला जिओ टेक्सटाईल फिल्टर म्हणलं जातं. ते पाईपवर लावलेलं असतं, जसं आपल्या पायात सॉक्स आहेत तसं ते पाईपवर लावलेलं असतं. ज्यावेळी जमिनीमध्ये आपण हे गाडतो त्यावेळी मातीचे कण त्याच्यामध्ये जाऊन येत म्हणून आपण टाकतो. त्याच्यामध्ये रिस्क काय नसते, पण तरी पण सर्वसाधारणपणे 30 वर्ष तरी या सिस्टीमला काहीही होत नाही. पण जर आजूबाजूला झाडं असले, मोठे झाडं असले, नारळाची झाडं असले किंवा बावळीची झाडं असले, तर त्याचे मुळे त्याच्यामध्ये जातात आणि थोडस आपल्याला चोकअपचा प्रॉब्लेम होतो, पण तो दूर करता येण्यासारखा आहे, असा काही फार मोठा प्रॉब्लेम नाही. पण ही कसं आहे, लॉंग लास्टिंग अशी ही खूप वर्ष चालणारी अशी सिस्टीम आहे.
0: साहेब आता तुम्ही सांगताय सगळं, आता मी तरी ठरवलं बघा की हीच पद्धत वापरायची, पण आता ही पद्धत वापरायची झाली तर खर्चाच काय करायचं? कारण ही खर्च काय माझ्या खिशाला परवडणार नाही. शेतातून उत्पादन किती मिळायचं? आणि आता तुम्ही बघताय सा शेतमालाला तरी कुठे दर आहे तेव्हा, म्हणून म्हणतोय का काय तरी असं मार्ग सांगा की आम्हाला. मधला मार्ग असला म्हणजे कसं त्या मार्गाने कुठेतरी जुळत घेता येते.
1: हो हो पंडितराव, कारण शेतकऱ्यांचं कसं आहे की पैसा हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
0: सगळ्याच गोष्टीला पैसा लागतो, त्याशिवाय का आहे.
1: पण शारपड जमिनीमध्ये ज्या पडीक जमिनी आहेत त्यात पीक उगवतं, पिवळं पडतंय, वाळून जातंय, मग केलेला खर्च पण जातो. मग ते 40 ते 50,000 आम्ही खर्च कुठून करायचा असं शेतकरी म्हणतात आम्हाला, त्यामुळे याचा प्रसार हा थोडं कमी प्रमाणात आहे. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कृषी संशोधन केंद्राने कमी खर्चामध्ये आपल्याला काही करता येऊ शकतं का याच्यावर विचार केला, आणि हे मूल निचरा तंत्रज्ञान हे विकसित केलं. म्हणजे हे तंत्रज्ञान नवीन आहे असं नाही, फार जुनं आहे.
0: मूल निचरा
1: मूल फार जुने आहे, पण त्याचा वापर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत तो गेलेलाच नव्हता. एक सुद्धा प्रयोग असे शेतकऱ्यांच्या शेतावर झाले नव्हते. आणि विशेष म्हणजे तो मोल नांगर जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा उपलब्ध नव्हता. याच्यावर फक्त 2 ठिकाणीच कामं चालू आहेत. भोपाळला एक संशोधन केंद्र आहे तिथं चालू आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं कृषी संशोधन केंद्र डिग्रज. आम्ही तो मोल नांगर तयार केला आणि शेतामध्ये तो हे केला, म्हणजे त्याचे ट्रायल्स घेतले आम्ही, तर त्याचे रिझल्ट हे खूप चांगले आलेले आहेत आम्हाला.
0: नाही साहेब आता तुम्ही सांगता साहेब नाही, हे जरा नवलच वाटतंय आम्हाला. म्हणजे मी नवीनच ऐकतोय हे समजत. बरं आता हे नेमकं तंत्रज्ञान तरी काय आहे ते तरी कळू द्या की आम्हाला.
1: तर हे तंत्रज्ञान आपण राबवत असताना सर्वप्रथम काय करायचं, आपण उतारा चरण लागतं याला. कारण हे नैसर्गिक निसरा पद्धत आहे, हे नांगर आहे, याला काही उतार वगैरे द्यायचे प्रोव्हिजन केलेली नाही. एक नांगर आहे, त्यासाठी आपण एक सर्वप्रथम भारी काळी जमीन याला लागते, ज्याच्यामध्ये चिकण मातीचं जे प्रमाण आहे ते 35% पेक्षा जास्त असणारं रान पाहिजे. कारण कसं आहे, हे नांगर आहे, या नांगराला काय केलंय आम्ही, पुढे एक 75 मिलीमीटर असाचं रॉड जोडलेलं आहे, आणि माग साखळीनं एक 85 मिलीमीटरचा रॉड जोडलेला, असे 2 रॉड झाले, आणि एक उभी पट्टी आहे त्याला. मग हे ज्यावेळी जमिनीमधून जात असतं त्यावेळी ते आपोआप पोकळ होल तयार होत जात, कारण ही
0: जमीन भुयार

0: पाईपसारखं आडवं छिद्र फक्त, म्हणजे जसं बीळ म्हणतो आपण ते बीळ तयार होत जातं. पण त्यासाठी आपल्याला जी जमीन उतारायची आहे त्याच्या शेवटच्या टोकाला, म्हणजे जो सखल भागा शेवटी जिथं पाणी जमा होतं किंवा बाहेर काढायची जी जागा असते त्या ठिकाणी सर्वप्रथम मला 2.5 ते 3 फूट खोलीची चर पाडावी लागते. कारण कसं निघणारं जे पाणी आहे ते आपल्याला सोडायला जागा पाहिजे, ते त्या चरीमध्ये पडणार. आणि त्यानंतर काय करतो आपण 65 HP पेक्षा जास्त ट्रॅक्टरला तो मोल नांगर जोडतो, कारण हे 1.5 ते 2 फुटावरून तो नांगर ओढत नाहीच आहे आणि ही जमीन चिकट आहे, त्यातून ओढत असताना ते जास्त HP हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागतो, ताकद लागते. आणि मग हे जोडल्यानंतर आपण काय करतो, उघडी तर जिथे काढलेली आहे आपण तर तिथे 1.5 ते 2 फूट तो खाली न्यायचा नांगर, आणि तो त्याला ट्रॅक्टरची हायड्रॉलिक हे असते पद्धत, त्याच्यामुळे तो खाली घ्यायचा चरीमध्ये. त्यानंतर 1.5 फूट गेला किंवा 2 फूट गेला की त्यानंतर मग ओढत न्यायचं चढाकडे, जमीन जिकडे चढा आहे आपण एकदम सकल भागाकडून उंचाकडे चाललेलं
1: आहे
0: आणि ते तसं जायचं. पुढं कडेला गेल्यानंतर पुन्हा त्या चरीकडे यायचं आणि पुन्हा मग ते 12-12 फूट आपण अंतर ठेवलेलं आहे. कारण कसं आहे, संशोधन केंद्राने त्याच्यावर काम केलं, 6 फूट 12 फूट आणि 18 फूट असे वेगवेगळ्या अंतरावर प्रयोग केले होते. आपण 6 फूट जर अंतर ठेवलं तर त्यातून जास्त पाण्याचा निचरा होतो असं दिसून आलं. 12 जिथं ठेवतो तिथे एकदम योग्य प्रमाणात निचरा झालेला आहे आणि जिथं 18 आहे तिथं कमी प्रमाणात निचरा होतो. त्यामुळे आपण 12-12 फुटावर ते मोल फिरवावेत असं शिफारस करतो. आणि त्यानंतर काय, हे जर मोल फिरवल्यानंतर चरीमध्ये शेवटी होल दिसतात आपल्याला, शेवटच्या चरामध्ये असं होल पडलेले दिसतात. मग कसं, पाऊस पडल्यानंतर त्यातून पाणी येणार किंवा आपण पाणी दिलं की पाणी येणार. मग पाणी येताना ते पाणी निचरा होत असताना तिथं ढासळायला चालू होत, मग ते होऊ नये यासाठी आपण 2 ते 3 फूट लांबीची एक 3 इंची पाईप घ्यायची आणि त्या होलमध्ये असं दाबून टाकायचं, म्हणजे येणारं पाणी त्या पाईप मधून असं पडताना दिसेल आणि तिथं कुठेही आपल्याला मातीची झीज होताना वगैरे दिसणार नाही.
1: साहेब, आता तुम्ही अगदी ही पद्धत जी सांगताय सगळे या अगदी माझ्या ध्यानात इथेच आहे. पर असं विचारायचं म्हणतोया का, ही पद्धत शेतामध्ये कशी राबवली जाते? म्हणजे आता तुम्ही या सांगितलेल्या पद्धतीनेच राबवायची असंच?
0: असंच मी सांगितल्याप्रमाणेच वापरायची. पण ते वापरत असताना
1: तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
0: तज्ञांचं म्हणजे उतार त्या दिशेने आहे का, उताराची जमीन आहे का. परत आपण ज्यावेळी ती निचरा पद्धत करत असतो त्यावेळी ती जमीन शक्यतो नांगरलेली नसावी, कारण नांगरलेली असली की ते ट्रॅक्टर चाका आत घुसतात. शक्यतो सपाट असावी आणि ती योग्य ओलाव्याच्या वेळी आपण ती फिरून घ्यायला पाहिजे.
1: साहेब, आता हे मूल निचरा पद्धत कमी खर्चिक आहे हे तरी माझ्या ध्यानात आलं, पण याच्यासाठी असं खर्च तरी किती येईल आपल्याला?
0: तसं याला फारसा खर्च नाहीये. जसं आपण भूमिगत सच्छिद्र पाईप जे म्हणलं तर त्याला एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. आणि या मोल निचरा पद्धतीला केवळ 2.5 ते 3 हजार रुपये येतो एकराला. याच्यामध्ये काय नाही, नांगर आहे, चरी काढून फक्त फिरवायचं असतं. जसं आपल्याला नांगरटीला खर्च आहे तेवढाच येतो. आपण प्रत्येक पिकाच्या वेळी नांगरट करतो आणि हे मोल ड्रेनेज म्हणजे काही सोपं तंत्रज्ञान आहे, एकदा केले की 3 वर्ष करायचं नाही.
1: बर, पण आता हे आपण मूल नांगर बरोबर जे काय झालेली पोकळ बिळ आहे ती हे आता ट्रॅक्टर ज्यावेळी आपण मशागत करतोय
0: त्यावेळी
1: ती कोसळणार नाही ती का? मग
0: आम्हालाही असं वाटलं होतं की हे कोसळून जातील, पण आम्ही तो प्रयोग केला 3 वर्ष सलग आम्ही ते मोल जे झालेत तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पिकाच्या वेळी त्यात मशागत केलेली आहे. पलटी नांगर जो आपण म्हणतो ट्रॅक्टर चलित, त्याच्याने सोयाबीन लावलं त्याच्या आधी मशागत केली, त्याच्या आधी भुईमुग लावला होता आम्ही त्यावेळी मशागत केली, परत हरभरा लावला त्यावेळी, म्हणजे वर्षातून 3 वेळा आम्ही मशागत केलेली त्या रानाची आणि ते पिक लावलेत. आणि असं सलग 3 वर्ष आम्ही केलं आणि ते 3 वर्षापर्यंत ते कोसळले नाहीत, कारण आम्हाला बाहेर निचराचं येणारं पाणी दिसत होतं येताना. त्या 3 वर्ष कसंही ते चालू शकतं. आणि याच्यामुळे कसं आहे, पीक उत्पादनात जे आहे ते 40 ते 50% वाढवली, म्हणजे सोयाबीन असो विशेषतः हरभऱ्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, कारण हरभरा जास्त पाणी झालं तर लगेच ते वाळतेच, म्हणजे तर इतके त्याच्यावर निष्कर्ष एवढे चांगले आहेत उत्पादनामध्ये, जवळपास 80% उत्पादन जास्त झालं जिथं आपण मोल निचरा पद्धत केलं होतं आणि जिथं केलं नाही. याच्यामध्ये हा जो फरक आहे तो फार मोठा होता.
1: पण हे आता तुम्ही जे म्हटलं की नाही, जे मूल नांगर तुम्ही काय तयार केलेलं आहे त्याचा असा खर्च किती आहे?
0: हा बरोबर आहे, कारण मोल निचरा पद्धतीचा खर्च वेगळा आहे आणि मोल नांगराचा एक खर्च आहे.
1: म्हणूनच मी विचारलं,
0: ते एक अवजार आहे तर त्याला साधारणतः 30 हजार पर्यंत खर्च येतो. थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, आपण कुठल्या ट्रॅक्टरला जोडणार आहे, 65 ला जोडणार असेल तर त्याचा खर्च कमी आहे, जर 90 HP ला

0: होणार असेल तर त्याचं थोडं वाढू शकतो, पण साधारणतः आपल्याला 30,000 पर्यंत खर्च आहे त्याला. आणि हे अवजार आपण 5 ते 10 वर्ष वापरू शकतो. आणि अवजाराचं जर फक्त तुम्ही 15 एकर जरी शेतकऱ्यांच्या भाड्याने जरी तुम्ही ते कव्हर हे केलं, मोल नांगर फिरवला, तरी तुमचं 30,000 लगेच तुम्हाला मिळतात. केवळ 1 महिन्यामध्ये तुम्हाला तो खर्च निघून येतो.
1: उत्पादन मिळालं की आहेच की खर्च निघणारच की भरून. बरं साहेब, आता हे मोल निचरा पद्धत भारी जमिनीसाठी कमी खर्चिक आहे हे माझ्या ध्यानात आलं, पण या मोल निचरा पद्धतीत पाण्याचा निचरा कसा होतो या?
0: हा हा एक चांगलाच प्रश्न आहे. कारण कसं आहे, आपण फिरवले पण आतून काय होतं, प्रक्रिया काय आहे ती. आपण साधारणतः ज्या खोलीवर हो तो नांगर फिरवायचा आहे, म्हणजे मी सांगितलं की 1.5 ते 2 फूट खोलीवर तो फिरवायचा असतो, म्हणजे जमिनीच्या खाली. मग त्या ठिकाणी ओलावा हा फार महत्वाचा घटक आहे. कारण एकदम रान ओला असेल तर ते बीळ पडत नाहीत, त्यासाठी त्याचा ओलावा जो आहे तो फार महत्वाचा, 21 ते 26% हा शास्त्रीय भाषेत झाला. पण शेतकऱ्यांना बघायचं असेल ज्यावेळी करायचं आपल्याला, तर तिथे 1-2 फुटाचा खड्डा काढायचा आपण आणि तिथली माती हातात घ्यायची, आणि हातात घेतल्यावर त्याचा असं एक आपण पिठाचं जर गोळा करतो कणिक जसं मळतो आणि ते हाताला पण लागत नाही आपलं आणि ते तुटून पण पडत नाही अशी एक अवस्था आहे. तर तसं जर ते आपलं माती झाली 2 फुटावरची ते गोळा जे करतो आपण, तशी अवस्था असताना आपण ते मोल नांगर फिरवायला पाहिजे. तर त्यावेळी ते एकदम चांगले मोल तयार होतात आणि त्याचा कालावधी हा जास्त असतो. पण हे करत असताना जमिनीमध्ये चिकण मातीचं प्रमाण, आता कसं शास्त्रीय भाषा आहे आमची, पण मी जे गोळा सांगितला तसं झालं की ते चिकट आहे माती हे सुद्धा सिद्ध होतं.
1: साधं परीक्षण,
0: साधं परीक्षण सोपं की तिथली 2 फुटाची माती काढायची आणि आपल्याला दिसतेच हाताला पण चिकटत नाही आणि झालेला गोळा हा एकदम परफेक्ट झालेला, म्हणजे त्याच्यातून माती वगैरे पडत नाही अशी ज्यावेळी अवस्था असते त्यावेळी ते जे मोल आहेत आपण जे बीळ म्हणतो ते सर्वात चांगलं होतं, ही एक काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर उताराचं रान पाहिजे आपल्याला, मी आधी सांगितलंय ही एक महत्वाची अट आहे याच्यासाठी. दुसरी एक अट म्हणजे काही ट्रॅक्टरचा वेग, आपण रस्त्यावर चालवतो तसं तो ट्रॅक्टर चालवायचा नाही,
1: म्हणजे तो काळजीपूर्वक केला,
0: काळजीपूर्वक म्हणजे त्याचा वेग जो आहे तो 1 किलोमीटर प्रति तासाच्या आतच ठेवायचा आणि तोही सारखा ठेवायचा, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड ठेवायचं, जेणेकरून ते हळूहळू जाईल ट्रॅक्टर आणि ते होल जे आहे ते एकदम व्यवस्थित होत जाते. हे असे जर आपण काळजी घेतली तर हे मोल्स होतात. आणि मोल झाल्यानंतर काय होतं, आज केले आपण मोल तर 7-8 दिवसांनी उन्हाचं त्याच्यावर हे होतो, परिणाम होतो आणि ते कडक होतात. आपण तुम्ही नांगरल्यानंतर मोठमोठे जे ढेकळं होतात ते पाहिलं असेल तर त्याच्यावर एकदम पॉलिश केल्यासारखं चकचकीत भाग दिसतो. तर तसंच त्या चकचकीत ते गुळगुळीत होल तयार होत जातं, बीळ तयार होत जातं आणि वाळल्यानंतर त्याला तडे जातात, म्हणजे भेगा पडतात थोडे थोडे. आणि आपण ज्यावेळी जमिनीला पाणी देतो, पिकाला पाणी देतो, त्यावेळी जमीन मातीतून पाणी पाझरून त्या भेगामधून त्या होलमध्ये जातात. गेल्यानंतर मग शेवटी ते बाहेर जे आपण उघडी जर काढलेली आहे तिथपर्यंत ते वाहून जातं,
1: ऑटोमॅटिक
0: वाहून जात. अशी एक सोपी पद्धत आहे आणि असे सोपं तंत्रज्ञान आहे.
1: आता आपण ही मोल निचरा पद्धतीची समजी माहिती सांगितली सर, पण एक प्रश्न माझ्या डोक्यात आहे, विचारू का?
0: हा विचारा की.
1: आता एक प्रश्न असा आहे का, भूमिगत सच्छिद्र पाईप आणि ते मोल निचरा पद्धत हे समजा आपण एकत्रित वापरायचं ठरवलं,
0: बरोबर,
1: तर त्यानं काय होतं या?
0: भूमिगत निचरा पद्धतीचं जर भारी काळा जमिनीमध्ये बसवायचं असेल तर 10 ते 15 मीटर अंतर येते. तेवढं जर आपल्याला करायचं म्हणलं तर त्याचा खर्च जातो एकरी एक लाखाच्या वर जातो, म्हणजे हा शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणून आपण आर्थिक दृश्य परवडावं म्हणून 25 मीटर 2 पाईप मध्ये अंतर ठेवावं असं आपण शिफारस केलेली आहे. पण हे अंतर वाढवत असताना काय होतं, जिथं पाईप टाकलाय आपण त्याच्या आजूबाजूला 7-8 सऱ्या ज्या आहेत त्याच्यावर ऊस खूप चांगला वाढतो. जवळपास आम्ही प्रयोग केला तिथंच 36 कांड्याचा ऊस असतो, 30 ते 36 कांड्या. आणि ते जर 2 पाईपच्या मधल्या भागामध्ये गेलं, एकदम मधोमध जो आहे तिथं गेलं तर 18 ते 20 कांड्या आहेत. मग हा जो फरक आहे, एकीकडे जास्त ऊस वाढले एकीकडे कमी आहे, मग आपल्याला निश्चितच उत्पादन कमी येणार. हे जे कमी येणार उत्पादन आहे हे जर आपल्याला भरून काढायचं असेल तर या दोन्ही मध्ये आपण जर मोल नांगर फिरवला तर ते मधलं जे उत्पादन कमी येत आहे, ऊस कमी वाढतंय, तिथलं पण पाण्याचा निचरा लवकर होऊन शेताबाहेर काढता येईल आपल्याला आणि ऊस सगळीकडे समसमान वाढेल आणि ऊसाचं एकदा आपल्याला भरघोस उत्पादन घेता येईल. म्हणजे हे दोन्हीचं एकत्रित वापर हा होतोच आहे आणि फायद्याचा आहेच ते. पण आता शेतकऱ्यांनी त्यामध्ये सुद्धा उडी घ्यायला हरकत नाही, खर्चाचा विचार न करता दोन्ही एकत्रित आपण वापर केला तर आपल्याला उत्पादन जास्तच मिळणार.
1: तसं आहे, तुम्ही समजा सांगितलं असं नाही हे अगदी माझ्या व्यवस्थित लक्षात आले बघा. आणि आज भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धत आणि विशेषतः ते कमी खर्चिक मोल निचरा पद्धत,
0: बरोबर,
1: हे अगदी चांगले.

0: माहिती तुम्ही मला सांगितलं सर.
1: पंडित तुम्हाला एक सांगतो की निचरा पद्धती बरोबर आपण जर त्याच्यामध्ये चोपण जमीन असेल किंवा क्षारयुक्त चोपण असेल तर थोडस एकरी 2 ते 2.5 टन जिप्सम वापरायचं आपण विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर हिरवळीचं पीक फार महत्वाचं असतं. ध्यानचा जे आहे ते काय करतं, जमिनीची निचरा क्षमता वाढवतं. आणि ते आपण फुलोऱ्याच्या आधी जर ते ध्यानचा हिरवळीचं पीक घेऊन जमिनीमध्ये गाडलं तर जमीन भुसभुशीत होते आणि निचरा आणखी वाढायला चालू होतं. हवा खेळती राहते आणि जितकी खेळती राहील हवा तेवढं मुळं चांगले वाढतील आणि त्यामुळे आपल्याला पीक चांगलंच वाढणार आहे आणि उत्पादन भरपूर येणार आहे. हे एकात्मिक आपण विचार केला, निचरा पद्धती बरोबर या गोष्टी आपण तयार केल्या, म्हणजे हिरवळीचं खत म्हणून ध्यानचा वापरला, जिप्सम वापरला आणि त्याचबरोबर या जमिनीत येणारी पिकं, म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ऊसासारखं पीक घ्या म्हणजे क्षाराचा निचरा व्हायला उपयोग होतो, भातासारखं पीक घ्या, असं एकत्रित विचार केला तर क्षारपड जमीन सुधारणार म्हणजे सुधरू शकतात. याच्यामध्ये चिंता करण्यासारखं काही नाही.
0: नाही बघा, आता साहेब तुम्ही सांगितलं असं की नाही, माझ्या डोसक्यात आता ट्यूब पिटलेली आहे. आता गावात गेल्यावर बी सगळ्या गावकऱ्यांना या मूळ निचरा पद्धतीचं तंत्रज्ञान जे काय आहे की नाही त्याबद्दल समजी माहिती देऊन टाकतो की आणि आम्ही बी या पद्धतीचा वापर करायचा कसा हे बघायसाठी बघा तुमच्या त्या केंद्रातच येतो की समजे आमचे 5-50 मित्र आहेत समजे घेऊन येतो आणि तुमच्याकडनं म्हणजे ते तर प्रत्यक्षात बघता बी येईल आणि तुमच्यासारखे तज्ञ माणसं आहेत त्यांच्याकडनं काय माहिती लागली कोणाला तर आम्ही तुम्हाला विचारतो. बरं आता जरा लई येळ झालेला आहे, गावात कीर्तन आहे, जरा जायचं आहे, येऊ का मग आता. राम राम.
1: राम राम.
2: मॉल ड्रेनेज बारीक अळ्या क्षारपड जमिनीसाठी वरदान याविषयीची मुलाखत आपण ऐकलीत. मुलाखतीमध्ये सहभाग होता प्राध्यापक SD राठोड यांचा, लेखकासोबत सहभाग होता महेश इनामदार यांचा. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकताय.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. साधी माणसं या चित्रपटातील या गीताला संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोते हो, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. बऱ्या मंडळी, पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया एक गाणे ताजे तमाणे.
1: Thank you.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं.

श्रोतेहो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूयात मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बातम्या मराठीतून. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मॉर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. हुरमुझची समुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या

0: प्रोत्साहन भत्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 156 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात युकेमध्ये लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239

88.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर श्रोते हो आपण ऐकत आहात महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि नेदरलँड यांच्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन श्रोते हो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण श्रोते हो आता ऐकूया आकाशवाणीच्या स्थानिक कलाकारांनी गायलेली सुगम गीतं सुरुवातीला ऐकूया स्मिता गोखले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत

0: स्मिता गोसावी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती संत ज्ञानेश्वर यांची.
1: आजचे पाहुणे. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8

0: मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती. आजचे पाहुणे.
1: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आता ऐकूया शर्वरी डिग्रजकर यांनी गायलेलं गीत. रचना आहे संत ज्ञानेश्वरी यांची.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता, सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com sanglialakashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
4: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

शिवराज पाटील यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय भावधारा, हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: शिवराज पाटील यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती मंगेश पाडगावकर यांची. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.
1: आजचे पाहुणे श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे
0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होतात. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार. संध्या 9 News@9 ही बातमीपत्र प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने फ्रांस के एविया में G7 शिखर सम्मेलन से अलग अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप से मुलाकात की. नाविकों की सुरक्षा और होर्मुज जलडमरू मध्य खोलने के मुद्दे पर प्रमुखता से चर्चा हुई. प्रधानमंत्री ने जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज, यूरोपीय परिषद के अध्यक्ष एंटोनियो कोस्ता और यूरोपीय आयोग के अध्यक्ष उर्सुला फोन डेर लेयन के साथ भी द्विपक्षीय बैठकें की.

0: सैराट या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता अजय गोगावले यांचा. गीतासाठी संगीत होतं अजय अतुल यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दुनियादारी या चित्रपटातील गीत. गीतासाठी आवाज आहे सोनू निगम आणि सायली पंकज यांचा.

0: सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट दुनियादारी.
1: आजचे पाहुणे. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.

लय भरी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा. गीतासाठी संगीत होतं अजय अतुल यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता सोनू निगम आणि सहकारी यांचा. गीताची रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत. गीताची रचना आहे गुरु ठाकूर यांची.

टाइमपास या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता स्वप्नील बांदोडकर यांचा. गीताची रचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत चिनार महेश यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया बंध प्रेमाचे या चित्रपटातील हे गीत.

0: बंध प्रेमाचे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी आवाज होता अजय यांचा. गीताची रचना होती किशोर कदम यांची आणि संगीत अजय अतुल यांचं. श्रोतहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतो. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:30 झाली आहेत. ऐकूयात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. छोटा गंधर्व यांचं गायन ऐकूयात. त्यांनी गायलेला राग दुर्गा.